मगाळकप्यांग येवकार नमस्कार आणि सुप्रभात. 233 मीटर म्हळ्यार 1227 किलोहर्ट्झाचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. तशेंच न्यूज ऑन एअर हो आमचो डिजिटल प्लॅटफॉर्म, ताजेर आमकां तुम्ही आयकपाक शकतात. आमची म्हादय FM रेनबो आणि विविध भारती ही तिनूय चॅनलां तुम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मार आयकपाक शकतात. मगाळकप्यांनो आज वार शुक्रार भारतीय 26/12 आषाढ 1948 म्हळ्यार रूस 3 जुलै 2026 सकाळची 5:55:53 जातात. आणि आम्ही आरंभ करतो आमच्या पहिल्या सभेचो. येवकार आणि सुप्रभात.

मोगाळक बांधव, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पुढची केंद्राचं महादय चॅनल सवरा जातेता काहीच घेणा भितर संक्षिप्त करता दिल्ली केंद्रा वेल्यान हिंदी आणि त्या उपरांत 6 वर जावन 5 मिनिटांचेर इंग्लिशेतल्यान खबरो ऐकपाक रावात.

0: 233 मीटर म्हणाबार शस्ताय शिकील उर्साचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल मोगळक बँक सुप्रभात योकार सोर जाऊन 10 मिनिटं आणि 25 सेकंड जातात तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल मोगळक बँक आज वार शुक्रार भारतीय सौर दिस 12 आषाढ शके 1948 म्हळ्यार 3 जुलै 2026 आयच्या दिसाची सुरुवात करताना आता ऐकूया आयच्या दिसाचं विचार किरण
1: भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणतात खंयच्याय कामाची आपली अशी स्वतःची गती असता आणि ते काम तेच गतीन जावपाक जाय उगीच बोवाळ गडबड घाई केली म्हणून जायना ते काम त्याच पद्धतीन करप आणि ताचे पासून फळ मेळवप हातूंतच खरो आनंद आणि समाधान असा

वो विचार आयच्या दिसा खातीर लक्षान दवरून ह्या दिसाची सुरवात करूया. मोगाळकेप्यान सवर जावन 11 मिनटां आनी 45 सेकंड जातात. वेळ जाता आमचो आधार ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीचो. ऐकप्यान देव भक्ती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक शक्ती आमच्या जिणेन खूप महत्वाची असता. मनीस आणि मनीसपण जगतना देव म्हणजेच भक्ती आमकां सगळ्यांक खूप मदत करता. आमचो आधार असपी आमचे आवय बापूय त्याचबरोबर सगळ्यात व्हडलो आधार आणि तो आधार आमकां जगपाची उमेद दिता आणि तो म्हळ्यार देव. आणि ह्याच देवाची स्तुती नामस्मरण आणि चिंतन करताना आमचो आधार ही कार्यावळ तुमच्या खातीर. पहिल्या सुवातेर अजित कडकडे हांचो आवाज. आयच्या शुक्रारच्या खिणार श्रीदेवी महालक्ष्मीचे चिंतन करताना

मकर पण तुम्ही ऐकलं गायक अजित कडकडे यांचा आवाज ह्या श्री महालक्ष्मी ह्या गीताच्या आणि श्रीदेवी महालक्ष्मीच्या ह्या चिंतनाखातीर. आमचा आधार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. मुखार वेतना ऐकूया संत ज्ञानेश्वर हांची रचना लता मंगेशकर हांचा आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर. संत ज्ञानेश्वर जाणी भक्ती आणि आध्यात्मिक धार्मिक हांचो प्रचार आणि प्रसार केलो. भारतीयांच्या तना मनान भक्ती जागयली आणि त्याचबरोबर भक्ती कशी करप हाची प्रचिती सगळ्यांक दिली. लता मंगेशकर हांचा आवाज संत ज्ञानेश्वर हांची रचना मुखार वेतना आमचा आधार ह्या कार्य

0: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हांची ही रचना तुम्ही ऐकलीत. लता मंगेशकर हांच्या लता मंगेशकर हांच्या आवाजात आमचं आदर. ही कार्यवळ तुम्ही ऐकतात मोगळ्या कपेनो आणि मुखार वितना फ्रँकलिन लुईस हांचा आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.
1: देवय तुझो उजो आमचेर सगळ्यांचेर आणि बौर आमकां तुझ्या पवित्र आत्म्यान पेटय उजो पवित्र आत्म्याचो आमच्या काळजांत मनांत आणि जिवितांत.

फ्रँकलीन लुईस हांचो हो आवाज आशिल्लो ह्या पवित्रात्म्या गीता खातीर. मोगाळ कप्यानो आमच्या आधार ही कार्यावळ तुम्ही आयकतात आणि ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीन मुखार वयतना बिजन घोष दस्तीदार हांचो आवाज ह्या मुखावयल्या गीता खातीर. प्रभू श्री राम आणि तांच्या प्रती आशिल्ल्या आमच्या सगळ्यांच्या मनान भक्ती आणि प्रेम ह्या गीतान व्यक्त करूया तुमच्या आमच्या आमचा आधार ह्या कार्यावळीतल्यान.

जय श्री राम. तुम्ही ऐकले ही प्रभू रामचंद्राविषयी हे गीत. आमचं आधार ही कार्यवळ आणि तुम्ही ऐकतात सुधीर फडके यांचा आवाज मुखवायला ह्या गीता खातीर. गदी माडगुळकर यांची ही रचना मुगळक पेनोळणी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत आमचं आधार ह्या गीता खातीर.

मग अळकपणू, तुम्ही ऐकलं सुधीर फडके यांचा आवाज. आमचा आधार ह्या कार्यावळी आणि मुखारवेदना आजच्या शुक्राच्या खिणा गौतमी हिरे यांचा आवाज, शांता दुर्गा आई ह्या गीताखातीर.

इथे ह्यांचा आवाज श्रीदेवी शांता दुर्गेचे नामस्मरण करताना मोगळा कपनो आमचा आधार ह्या कार्यावळीच्या आता निमाणीकडे वेतना ऐकूया देशभक्तीपर गीत

मुखर कपिन ऐकूया या चित्रपटाच्या कार्यावळींची रूपरेषा. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल आणि आज चित्रपटाच्या कार्यावळीत 7:05 तुम्हाला ऐकपाक मिळतली शुभ प्रभात ही माहितीपर अशी कार्यावळ आणि त्या उपरांत शुभ प्रभात ह्या कार्यावळी उपरांत 8:50 ऐका चित्रसंगीत ही कार्यावळ. 9:30 मराठी गीतांची कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 10:05 कातारांची कार्यावळ तुमच्या सांगाताक असतली. 10:30 मोगळ ऐकपानू ऐका हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत नितेश सावंत हांचे गायन राग ललत. 11:05 गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ तुमका आज ऐकपाक मेळटली आणि 12:05 अस्तुरी ही खास बायलांखातीर राबवली कार्यावळ आणि ह्या कार्यावळीत आज ऐकात माया खरंगटे हांचे कविता वाचन आणि त्या उपरांत 12:30 गीत गजल ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 1:05 ऐकात कानळा वावळा ही कार्यावळ आणि त्या उपरांत मोगळ्या कपिनो 1:40 सदाफुली ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. 2:30 हिंदी फिल्म म्युझिक तुमका ऐकपाक मेळटले. तर 3:10 ऐकात माफ करा आणि तर 5:30 युवा आणि इंग्लिश ही कार्यावळ तुमच्या सांगत असतली. मोगळ्या कपिनो आमच्या दुसऱ्या सभेन तेच म्हणजे सांजेच्या 5:30 युवा आणि इंग्लिश कार्यावळीत आज ऐकात स्पोर्ट्स अराउंड अप ही कार्यावळ आणि त्या उपरांत 10:15 शब्दुली ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. त्यान पहिली 10:10 रोजगाराक माहिती ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. रोजगाराक माहिती ऐकल्या उपरांत 10:15 ऐकात शब्दुली ही कार्यावळ. त्या उपरांत 10:35 कातारांची कार्यावळ. 7:03 ही कार्यावळ आणि त्या कार्यावळीत आठवणीतील गाणी या विषयाचेर अनिल सामंत हांचे भाषण तुमकां ऐकपाक मेळटले. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत शेती बागायती शिपणे घालप ह्या विषयाचेर किशोर भावे हांचे उलोवप तुमकां आयज ऐकपाक मेळटले. 8:15 गीत गजल ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मोगा ऐकपानू 9:15 ऐकात स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स आणि मनपसंत गीते ही कार्यावळ तुमच्या सांगत असते 10:00. आणि हे आशिल्ली आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. 233 म्हणा 1287 किलो वर्षाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल.

आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात. सात वरां जायता कांयच खिणा भितर संक्षिप्त करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरां ऐकपाक रावात.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाह

महांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

231 मीटर महावाराशे 87 किलो हर्साचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. मोकळ्या कप्यानं 7:11 आणि 27 सेकंड जातात. वेळ जाता शुभ प्रभात ह्या कार्यावळीचं.

0: मोगाळकेपानो योगार आणि सगळ्यांचे स्वागत शुभ प्रभात ह्या कार्यावळीन. मोगाळकेपानो प्रत्येक दिसाचे आपले अशे एक वेगळे खाशेलपण असतात. आज 3 जून वार शुक्रार, भारतीय सौर दीस 12 आषाढ शके 1948 म्हळ्यारूच 3 जुलै 2026 आणि 3 जुलै आपले अशे एक वेगळे खाशेलपण घेऊन येला आयच्या ह्या दिसा. ऐकूया आयच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिन विशेष.

3 जुलै दिन विशेष। आयचो हो दीस कितल्याशाच म्हत्वाच्या घडामोडींची नोंद करता। आयज आसा आंतरराष्ट्रीय प्लास्टीक मुक्त दीस। दर वर्सा 3 जुलै हो दीस प्लास्टीक मुक्त दीस म्हणून पाळटात। हो दीस पाळपा फाटलो हेतू म्हळ्यार प्लास्टीकच्या प्रदुशणाच्यो गंभीर अश्यो समस्या ह्या धर्तरेचेर जाता। धर्तरी धरून सागरी जीवना मेरेन पर्यावरणाक धोको ह्या प्लास्टिका खातीर जाता आनी हाचे विशींच जागृकता निर्माण करपाच्या हेतान प्लास्टीक मुक्त दीस आयचो 3 जुलै म्हणून पाळटा। हे दिसा विशेष बसका घेवन संवाद साधून सामाजीक चर्चा आयोजीत करून आनी वैयक्तीक मळार प्लास्टीकच्या गंभीर समस्येक तोंड कशें दिवप हाचे विशीं जागृकताय निर्माण करतात। चड करून पर्यावरणाक प्लास्टीकच्या पिशव्यापासून मुक्त करपाचो आयचो हो खास दीस। त्यानभायर दर्या निवळ करप, दर्या निवळ करपाचें अभियान सुरू करप हाचे विशीं जागृकता निर्माण करता। आनीकय खुबशा कारणां खातीर आयचो हो दीस खास थारता। महात्मा ज्योतिबा फुले हांणी दलित भुरग्यां खातीर पयली शाळा काडली आयचे दिसा 3 जुलै 1852 वर्सा। तर कायदे पंडीत, स्वातंत्र्य सैनीक आनी मुंबय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तशेंच सर्वोच्च न्यायालयांत सामाजीक समस्यां खातीर लढो दिवपी झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर VM उर्फ भाऊसाहेब तारकुंडे हांचो आयज जल्म जाल्लो। तांचो जल्म 3 जुलै 1990 वर्सांतलो। आयचेच दिसा 1350 वर्सा संत नामदेव हांणी समाधी घेतिल्ली। तर 2000 वर्सा विक्रांत हे विमान वाहू युद्ध नौकेचे मुंबयच्या दर्यांत ऑयस्टर रॉकाकडेन सागरी संग्रहालयांत रुपांतर केल्ले। नौदल, राज्य सरकार आनी

0: मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींनी ह्या कार्याक मान्यता दिल्ली. आयचेच हे दिसा 1850 वर्सा भारतांत व्यापार करपा खातीर आयिल्ल्या इंग्लंड देशातल्या ईस्ट इंडिया कंपनीन भारताचेर राज्य केले. भारताचेर राज्य करतनाच तांणी आमच्या देशातलो मोलादीक असो हिरो कोहिनूर आपल्या वांगडा ते घेवन गेले. आयज आमी याद काडटा कवी प्रदीप हांची. 1998 वर्सा आयचे दिसा तांकां दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जाल्लो. ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी हे भक्तीपर गीत कवी प्रदीप हांचे. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 3 जुलय.
1: दिन विशेष.

मग अळकापांनो, तुमच्या सांगत कसा शुभ प्रभात ही कार्यवळ. आणि कार्यवळ आता मुखार वर्तना ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज ह्या मोगाळ अशा गीता खातीर. आणि या गीतातल्यान एक विचार घेऊया की आमचे जीवन खूप सुंदर असा. कितलेय कितें जाव, कितलेय कितें प्रॉब्लम्स येव, कितलेय कितें संकटां येव, तांकां सामोरे जावप, ती फेस करप. आणि हे जीवन सकारात्मक आणि एका प्रसन्न ऊर्जेन जगप, हे ह्या गीतातल्यान सांगले वयता स्वप्नील बांदोडकरांचा आवाज शुभ प्रभात ह्या कार्यावळीतल्यान.

माया सुकटनकर हांचो आवाज शुभ प्रभात ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकलं. मोगाळ्या केबानू 7 वर जाऊन 25 मिनटां जाता. आता ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। रोजगाराच्या वेगवेगळ्यो संधी उपलब्ध असात ताचो सोध घेयात, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात, फकत सरकारी शिर्वीस मेळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आणि रोजगाराच्या संधीचो लाव घेऊन स्वतःचो फुडार परजळीत करात असे आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला। रोजगाराच्या नदरेतल्यान सरकार तरणाट्यांक स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग आणि पारदर्शक गुणवत्तेचेर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिवपाक काम करता असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। आयज बीएबी कॉम अशो फकत पदव्यो मेळून नोकरी मेळप शक्य जावचे ना। नोकरे खातीर एक क्षेत्रात कुशळटाय प्राप्त करप गरजेचे थारता। पदवी मेळयली वा नोकरी मेळ्ळी तरी सेगीत शिकत रावन अपडेटेड रावप गरज असता। मंत्री, आमदार वा राजकारणी लेगीत सुखी आसना, आमकां सगळ्यांक अपडेटेड रावचे पडटा असे मुखेलमंत्र्यांनी सांगले।
1: खंयसरूच आमी अशा पद्दतीन कॉम्प्रोमाइज कोणूच करिना म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगता की आज ज्या पद्दतीचे जॉब्स ह्या वेगवेगळ्या सेक्टरात, फार्मास्युटिकल आसतले, इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी आसतले, इलेक्ट्रॉनिक्स आसतले, इंजिनियरींग आसतले, टुरिझम सेक्टर आसतलो, हॉस्पिटेलिटी आसतले, रिन्युएबल एनर्जी आसतले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लॉजिस्टीक ह्या सेक्टरात एक ग्रोईंग सेक्टर असतात आताचे, ताच्या रिलेटेड स्टडीज किंवा ताच्या रिलेटेड आम्ही पळयता की सर्टिफिकेट कोर्सीस हे तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे ज्याका आम्ही म्हणतात की डिस्टन्स कोर्स असतले, एक्स्ट्रा
0: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी वेर्णा मेगा जॉब फेअर 2026 खाला निवड जाल्ल्या उमेदवारांक नियुक्ती पत्रांचे वाटप केले। या कार्यावळीक उद्देग मंत्री माविन गुदिनो, गोंय राज्य उद्देग उदरगत महामंडळाचे अध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आशिल्ले। विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांच्या फुडारपणाखाला काँग्रेसीच्या शिष्टमंडळान गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेतली। ह्या वेळार गोयातल्या कायदो आणि सुव्यवस्था इबाडत वसपी परिस्थितीची माहिती दिवपी निवेदन काँग्रेसीन राज्यपालांक सादर केले। गोयात खून, गुन्यांव, ड्रग्स व्यवहार, बायला आणि भुरग्या आड गुन्यांव, जमनीचे माफियाचे वावर वाढत असल्यात असो आरोप गोय काँग्रेसीन केला। तशेच नीती आयोगाच्या अहवालाचो उल्लेख करून भारताच्या हेर राज्याच्या तुळेत गोयात गुन्यांवकारांक अटक आणि कारवाय करपाचे प्रमाण सगळ्यात उणे असा असो दावो केला।
2: आज आम्ही राज्यपाल हॉनरेबल हिज एक्सिलन्सी गव्हर्नराक एक मेमोरेंडम घेऊन गेले आणि या मेमोरेंडमान आम्ही ज्या पद्धतीन आज क्राईम वाढता, त्या पद्धतीन आज मर्डर वाढता, रेप वाढता, डेकॉयटी वाढता, गोयात लॉ आणि ऑर्डर म्हणता येते ना, गोयात फक्त लँड आणि ऑर्डर।
0: गोयान उदरगत महामंडळान पावसाच्या फाटभुयेर गोयातल्या सगळ्या घसघशांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरू केला। आता पर्यटकांक दूदसागर, पाळी, शिवलिंग, चरावणे, नानेली, सावरी मेनापी घसघशांचेर वचपाक मेळटले असे रान उदरगत महामंडळान कळीत केला। या घसघशांचेर येवपी मनशांच्या सुरक्षेची व्यवस्था वाढयल्या। सुरक्षितता हे पहिले प्राधान्य उरला असे म्हणताना महामंडळाची अध्यक्ष देविया राणे हांनी पर्यटकांनी सुरक्षेची मार्गदर्शक तत्वां पाळची, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि रान कर्मचाऱ्यांक सहकार्य करचे, सैमीक सोबितकाय जबाबदारपणान भोगची असे सांगले। उदकाच्या पातळेचेर आणि भोवतणच्या परिस्थितीचेर घसघश्याचेर वतकूच लक्ष दिवचे असे आवाहन केले। गोयातली जन्म मरण नोंदणी आता 1 जुलै सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली CRS पोर्टलावरवी जातली। घर मंत्रालयाखाला चालीक लायिल्ले हे यंत्रणेवरवी 1971 ते 30 जून 2026 मेरेनचे सगळे जन्म आणि मरण नोंदी केंद्रीय डेटाबेजात एकठाय करतले। जाल्यार आता नागरिकांक फकत केंद्रीय CRS पोर्टलावरवी प्रमाणपत्रा आणि संबंधित सेवा मेळटल्यो। या यंत्रणेवरवी देशभर लागू जावपी एकसारख्या स्वरूपात प्रमाणपत्रा जारी करतले। 1 जुलै 2026 सावन लागू जावपी नव्या जन्म आणि मरणाची नोंदणी राज्य पोर्टलात दाखल जावची ना असे राज्य सरकारान कळीत केला। गोय सरकारान दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना DDSSY खाला भलायकी विमा संरक्षणात दिवपी निधीत वाढ केल्या। नव्या बदलाप्रमाण 3 वा ते परस उण्या फॅमिलीक वर्सुकी 2.5 लाखावेल्यान 4 लाखाचो विमो कवच, जाल्यार 4 वा ताचे परस चढ मनशा आशिल्ल्या फॅमिलीक वर्सुकी 4 लाख रुपयावेल्यान 6 लाख रुपयाचो विमो कवच आता मेळटलो। पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासाप्रमाण राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागाचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले।

पूर्णानंद चारी हांची ही रचना तुम्ही ऐकली रजनी ठाकूर हांचो आवाज. शुभप्रभात ही कार्यावळ तुम्ही ऐकतात मोगाळ्या पनोळणी मुखार वयतना अमित त्रिवेदी हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

मोगाळक बांदू तुम्ही ऐकलो अमित त्रिवेदी यांचा आवाज ह्या गीता खातीर शुभ प्रभात ह्या कार्यावळीत. आज 3 जुलै मोगाळिश्टानो आयचो दीस इंटरनॅशनल प्लास्टीक बॅग फ्री डे म्हणून मनयतात. पर्यावरणाची काळजी, पर्यावरणाची जपणूक आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करपा खातीर हो दीस आम्ही सगळी जणां मनयतात. प्लास्टीक ह्या सगळ्या प्लास्टीक वाढत्या प्लास्टिकाची ह्या सगळ्या विषयी आणि वाढती प्लास्टिकाची समस्या ह्याविषयी जागरूकता निर्माण करपा खातीर आणि त्या उद्देशान हो दीस बायोटेक इंडिया ह्या संघटनेन अस्तित्वात हाडलो. हो दीस आमकां याद करून दिता की ल्हान ल्हान गजाली सुद्धा एक व्हडलो असो बदल करपाक शकता. मोगाळक पेनो शुभ प्रभात ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. आपली जीण, आपले जीवन खूप सुंदर असा आणि ते सकारात्मकतेन जगपाक जाय. जसलीन रॉयल हांचो आवाज डियर जिंदगी ह्या फिल्मातले हे गीत तुमच्या खातीर.

शुभ प्रभात, ही कार्यावळ तुमच्या स्वागत असा. मग आळकापनो, जसे की आम्ही सगळीच जण जाणार की 1 जुलै ते 7 जुलै ह्या हो सप्तक म्हणजे व वीक व वन महोत्सव म्हणून ओळखलं येतं. आणि ह्या दिसा भितर पर्यावरण, निसर्ग आणि आमची जी भूय असा, आमची जी सृष्टी असा, त्याविषयी जागरूकताय निर्माण करपाचो आमी जाता तितलो यत्न करतात. मोगाळकपणू, पर्यावरण आमच्या सगळ्या खातीरूच खूप म्हत्वाचे. पर्यावरणा खातीर मनीस आणि मनीस जात फुडे वयता. मोगाळकपणू, त्याचबरोबर पर्यावरणा खातीर आमची जीण अधिक अधिक सुधरता. आणि त्याच वांगडा पर्यावरण मनशाक खूप कितें दिता. मनशाचे जिणेक, मनशाच्या वागणुकेक आणि मनशाच्या डेलीच्या लायफान, डेलीच्या जिणेंत पर्यावरण, निसर्ग आणि तशेंच ही पुराय सृश्टी, हे पुराय ब्रह्मांड एक आपले अशें एक योगदान दीत आसता. आणि ह्याच पर्यावरणाची आमी काळजी करूंक जाय, जतनाय घेवंक जाय. आमच्या फुडाकारा खातीर, आमच्या भल्या खातीर पर्यावरणाक जपपाक जाय. मोगाळ्या केपेनू, शुभप्रभात कार्यावळीन मुखार वयतना जॉय बरुआ हाचो आवाज ह्या गीता खातीर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. रोजगाराच्यो वेगवेगळ्यो संधी उपलब्ध आसात ताचो सोद घेयात, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात. फक्त सरकारी शिरवीस मेळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आनी रोजगाराच्या संधींचो लाव घेवन स्वतःचो फुडार पुरजळीत करात अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा हांच्या फुडारपणा खाला काँग्रेसीच्या शिष्टमंडळान काल गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनात भेट घेतली. या वेळार गोंयांतली कायदो आनी सुव्यवस्था इबाडत वचपी परिस्थिती म्हायती दिवपी निवेदन काँग्रेसीन राज्यपालाक सादर केले. गोवा डिपॉझिट रिफंड येवजण प्राधिकरणान 1 सप्टेंबर 2026 सावन डिपॉझिट रिफंड येवजणेचो पयलो पावंडो राज्यभर चालीक लायतले. तातूंत सोरोन सोऱ्याचेर आदारीत उत्पादनांच्या बाटल्यांचो आस्पाव जातलो. गोंय रान उदरगत महामंडळान पावसाच्या हंगामाच्या फाटभुंयेर गोंयांतले सगळे गसगशांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरू केला. गोंय सरकारान म्हजी बस येवजण 2025 मुजत 1 वर्स वाडयल्या, जाका लागून ही येवजण 2027-14 मे मेरेन चालू उरतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं

राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर महत्वपूर्ण खनिज माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसंच सदस्यांसाठीच्या प्रथा संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आरोग्यसेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी

स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी जपान हांणी धोरणात्मक तेल साठवणूक वाडोवपाक आनी सागरी वाहतूक सुगम करपा खातीर उर्जा भागीदारीची घोषणा केल्या. अस्तंत आशियांतल्या संकश्टाच्या फाटभुंयेर सरकार फुडल्या एका वर्सान तेल रिफायनिंग क्षमता वाडोवन वर्साक 300 दशलक्ष मॅट्रीक टनाचेर व्हरतले. 16व्या

वित्त आयोगाच्या शिफारशींचेर विचार विनिमय करपा खातीर पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा सकाळी जम्मू आणि काश्मीरातल्या पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांतल्यान सुरू झाली. फिफा संसारीकरण सर्तीन पुर्तुगाल प्री क्वार्टर फायनलीन पावला. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ

0: आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण VBG रामजी कायदो 2025 हे देशभरांतल्या गावांच्या विकासाक गती दिवपा खातीर रोजगार मेळोवन दिवपा खातीर आणि ग्रामीण भागांतली उपजीविका घटमूट करपा खातीर उखलिल्ले एक व्हड पावल अशे केंद्रीय ग्रामीण उदरगत आणि शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि काल आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावारी पल्ले गावान VBG रामजी कायदो 2025 अधिकृत उक्तावण केले त्या वेळार चौहान उलयताले.
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कर रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाव आणि बालटल या दोन्ही मार्गांतल्यान सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टाक रक्षाबंधन सणाच्या दिसा सोपतली. यात्रेकरूंचो पहिलो पंगड काल कडक सुरक्षा बंदोबस्तान अनंतनाग जिल्ह्यातल्या नूनवान आणि गांदरबाल जिल्ह्यातल्या बालटल या जोड बेस कॅम्पांनी पावलो. युक्रेनान रशियन राजधानी कीवचेर केल्ल्या मोठ्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांनी 27 जणांक मरण आयले आणि 90 जण जखमी झाल्यात. कीवच्या 30 वेगवेगळ्या सुवातींनी लुकसान झाल्याची नोंद झाल्या. तातून चड करून निवासी इमारते नागरी मुळावी बांदावळीचो आसपाव आसा. युक्रेनान तांच्या नागरी मुळावी बांदावळीचेर केल्ल्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांक प्रत्युत्तर म्हण हे हल्ले केल्ल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयान एका निवेदनात सांगले. नैऋत्य मॉन्सून पुराय दिल्ली. गुजरातातल्या आणि काय वाठार, उत्तर प्रदेशाचो उरिल्लो भाग, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाबातले चडशे वाठार आणि राजस्थानच्या काय वाठारांनी फुडे सरला. हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस गुजरात, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि अस्तंत मध्य प्रदेशात काय सुवातींनी दाट उटंगरांचो अदमास उक्तायला. त्याच काळा खातीर छत्तीसगड, कर्नाटकांतलो दर्यादेगे वेलो वाठार, राजस्थान, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरला, माहे, उत्तराखंड आणि विदर्भातली हवामानाची अशीच स्थिती उरतली. भारतीय हवामान खात्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडा खातीर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शिटकावणी दीत ऑरेंज अलर्ट जारी केला. पुर्तुगाल फिफा फुटबॉल संसारीक करण सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलीत पावला. कॅनडाच्या टॉरेंटो शारांत आज पुर्तुगालान क्रोएशियाक 2-8 असे हरवून निमाण्या 16 पंगडांमधी सुवात मिळली. मंगळारा डालासांत जावपी प्री क्वार्टर फायनलीत पुर्तुगाल स्पेन आड खेळटलो. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान BCCI भारत आणि श्रीलंका हांचे मदीं जावपी कस लावपी क्रिकेट माळेचे वेळापत्रक जाहीर केला. ही माळ 15 जुलै ते 27 जुलै मेरेन जातली. पहिलो टेस्ट 15 जुलै गोल आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जातलो जाल्यार दुसरो टेस्ट 23 जुलै कोलंबोत जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारत आणि जपान हांणी धोरणात्मक तेल साठवणूक वाढोवपाक आणि सागरी वाहतूक सुगम करपा खातीर ऊर्जा भागीदारीची घोषणा केल्या. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचेर विचार विनिमय करपा खातीर पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीत राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडवून हाडटले. वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा सकाळी जम्मू आणि काश्मीरातल्या पहलगाम आणि बालटल या दोन्ही मार्गांतल्यान सुरू झाली. फिफा संसारीक करण सर्तीन पुर्तुगाल प्री क्वार्टर फायनलीत पावला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडल्यो राष्ट्रीय खबरो असतल्यो सांजवेळा 6:30.
2: मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. मोगाळक पानो 8:50 आणि 55 सेकंद जातात. वेळ जाता चित्रसंगीत ह्या कार्यावळीचो. चित्रसंगीत कार्यावळीत पहिल्या सुवातेर ऐकूया.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. रोजगाराच्यो वेगवेगळ्यो संधी उपलब्ध आसात, ताचो सोद घेयात, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात, फक्त सरकारी शिरवीश मेळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आनी रोजगाराच्या संधींचो लाव घेवन स्वतःचो फुडार प्रज्वलीत करात अशे आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांच्या फुडारपणा खाला काँग्रेसीच्या शिष्टमंडळान काल गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेतली. ह्या वेळार गोंयांतली कायदो आनी सुवेवस्था इबाडत वचपी परिस्थितीची माहिती दिवपी निवेदन काँग्रेसीन राज्यपालांक सादर केले. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचेर विचार विनिमय करपा खातीर पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आज सकाळी जम्मू आनी काश्मीरांतल्या पहलगाम आनी बालटाल या दोनूय मार्गांतल्यान सुरू जाली. गोवा डिपॉझिट रिफंड येवजण प्राधिकरण 1 सप्टेंबर

2026 सावन डिपॉझिट रिफंड येवजणेचो पयलो पावंडो राज्यभर चालीक लायतले तातूंत सोरो आनी सोऱ्याचेर आदारीत उत्पादनांच्या बाटल्यांचो आस्पाव जातलो. फिफा संवसारीकरण सर्तीन पुर्तुगाल प्री क्वॉटर फायनलीन पावला. मंगळारा स्पेन आड खेळटले. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान म्हळ्यार बीसीसीआयन भारत आनी श्रीलंका हांचे मदीं जावपी कस लावपी क्रिकेट माळेचे वेळापत्रक जाहीर केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग ऐकबँक युकार 233 अंश 1 मीटर म्हणा बारीशे 87.68 तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. 9:02 आणि 12 सेकंड जातात. तुमच्या सांगत आकाशिली आमची चित्रसंगीत ही कार्यावळ. मग ऐकबँक कार्यावळीन मुखार वयतना लता मंगेशकरांचा आवाज.

लता मंगेशकरांचो आवाज तुम्ही ऐकले ह्या गीता खातीर आणि चित्रसंगीत ही कार्यावळ मुखार वतना ऐकूया यशकिंग सुंधी चौहान हांचो जोड आवाज. इश्टानो दम मारो दम ह्या फिल्मातले हे गीत प्रीतम हाणी संगीतबद्ध केले आणि यशकिंग सुंधी चौहान हांचो आवाज.

कॅश किंग आणि सुंदी चौहानांचा आवाज तुम्ही ऐकलं चित्र संगीत ह्या कार्यावळीत, आणि मुखारवेदना जावेद बशीर यांचा आवाज ह्या मुखावल्या गीता खातीर. भाग मिल्का भाग ह्या फिल्मातले हे गीत जावेद बशीर यांचा आवाज, शंकर एहसान आणि संगीत बद्दल गीत भाग मिल्का भाग ह्या फिल्मा खातीर.

0: आणि चित्र संगीत ह्या कार्यावळीत आता घेऊया एक छानसा ब्रेक.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा सप्तमान
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: कम ब्याज पे लोन चाहिए वो भी ऐप से. वाह
4: अनजान ऐप से बचें.
5: आरबीआई कहता है
4: जानकार बनिए सतर्क रहिए.
0: तुमची 33.1 मीटर म्हणा 1287 किलो वर्षाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. मग ऐकपण तुमच्या सांगत आकाशिल्या आमची चित्र संगीत ही कार्यावळ आणि कार्यावळ मुखार अलकायदनी खांचा आवाज ह्या मुखावल्या गीता खातीर. राजा हिंदुस्तानी ह्या शाफामत फिल्मातलं हे गीत अलकायदनी खांचा आवाज.

0: अंदाज से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब भाग चले गए, सुपर निर्मा मैं सब समान।
1: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: कम ब्याज पे लोन चाहिए वो भी ऐप से, वाह।
3: अनजान ऐप से बचें।
4: RBI कहता है
3: जानकार बनिए, सतर्क रहिए।
5: दोनशे 33.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा महादेव चॅनल। 9:32:16 होत आहेत आणि वेळ झाली आहे मराठी संगीताच्या कार्यक्रमाची।
6: क्षितिजाचे सर्व किनारे चक्क एका लाटेवर वाहून नेण्याच्या बिंधास्त आणाभाका घेणारे हे प्रेमिक नुसते चौपाटीवरच नव्हे जगाच्या पाठीवर कुठेही आपापली संकेतस्थळ ठरवून भेटत असतात। पण या भेटण्याला काही वेळ काळाचं बंधन, कवीच्या कल्पनेतल्या नायकानं मिलनाला योग्य अशी आल्हाददायक वेळ कोणती निवडली ठाऊक आहे? पहाट। आता पहाटी काय भेटायची वेळ झाली, त्यावेळी घाई गडबडीत असणाऱ्या बऱ्याच मंडळींची भेट टाळायची म्हटलं तर काय निस्तरावं लागेल याची कल्पना आहे त्या दोघांना? दवबिंदूंच्या गारव्यात प्रणयाची धुंदी आगळी खरी, पण बाकीचं कोणतंही टेन्शन नायकाच्या सादरीकरणात आढळत नाहीये। वसंत बापटांचे शब्द यशवंत देवांच्या संगीतानं नटून इथं सादर होत आहेत शतदा प्रेम करावं अशा आवाजातून, अरुण दातेंच्या अदाकारीतून।

वसंत बापट यांचे स्वर तुम्ही ऐकलेत या मधुर आणि सुंदर अशा गीतातून. मराठी संगीताची त्यातल्या त्यात भावगीताची ही तर एक विशेषता किंवा हेच तर एक वैशिष्ट्य मानले जाते की ते भावपूर्ण शब्दात अगदी कोणाच्याही मनाला स्पर्श करते. आणि याच शब्दातून मराठी भाषा आणि मराठी गीते मनामनात आपलं घर करतात. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना नटसम्राट या चित्रपटातून हे पुढचं गीत.

मराठी संगीताच्या कार्यक्रमात नटसम्राट या चित्रपटातलं हे गीत तुम्ही ऐकलत आणि कार्यक्रमात पुढे जाताना डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा आवाज या कार्यक्रमासाठी.

श्रोते हो, मराठी संगीताच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलात डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा आवाज आणि बाभ बोरकर यांची ही सुंदर अशी रचना. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया शोभा जोशी यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

बावनखणी या नाटकातलं हे गीत शोभा जोशी यांच्या आवाजात आणि विद्याधर गोखले यांची ही रचना तुम्ही ऐकलीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. मराठी संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात हे गीत.

मराठी संगीताच्या कार्यक्रमात सुधीर फडके यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकलेत आणि या गीताबरोबर मराठी संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.

मुकळकपणे 236 मीटर म्हणजे 87 किलोहर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. धावरा जाता कायच खिणा भितर संक्षिपित करता दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो ऐकपाक रावात. आणि त्या उपरांत तुमच्या सांगताक असलेली कातारांची कार्यावळ 10 वरां जाऊन 5 मिनिटांचेर आणि 10:30 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज ऐकात नितेश सावंत हांचे गायन राग ललत. संक्षिपित करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

लॉरेट रॉस आवाज आशिल्लो ह्या कातरा खातीर आनी तुमची कातरांची कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया लॉर्ना आज आवाज उतर ह्या कातरा खातीर.

मुगळाक पेनू आणि या गदरा बरोबर कातारांची कार्यावळ हांगा सोंपता. योकार 233 तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. 10:30 जातात, वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. कार्यावळीन आयज आयकात नितेश सावंत हांचे गायन राग ललत.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकले नितेश सावंत हांचे गायन राग ललित आणि याबरोबर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हंगा सोपता. मोगळ्यापणो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो भादळ चॅनल. कायच खिणा भितर 11 वरांक सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो ऐकपाक रावात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हृदय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्सांचेर तुम्ही आयकतात ह्यो कार्यावळी. 11 वरां जावन 7 मिनटां जातात. ताल थरात फिल्मी संगीताचेर आयकत गाता रही.

y miradero. अमित कुमार आणि आशा भोसले मोपी लहरी यांचे संगीत अंजान यांच्या गीता खातीर फिल्म अफसाना प्यार का.

मदन मोहन हांच्या संगीत निर्देशनाखाला लता दिदींचो आणि वांगडा भूपिंदर हांचो हो आवाज तुम्ही ऐकले गुलजार हांचे गीत मौसम या फिल्मा खातीर. तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रे निरा दिल कार्यावळ फुडें व्हरतना सलाम नमस्ते शान आणि गायत्री अय्यर.

0: सलाम नमस्ते. या फिल्मात छान आणि गायत्री अय्यर ह्यांचं हो जोडा आवाज तुम्ही ताल ठरला फिल्मी संगीताचे ऐकत गाता रहे मेरा दिल. 11 वर जाऊन 31 मिनिटं जातात. या उपरांचे गीत रॉकडेट्स.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकर, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचें कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन

0: म्हाका प्रोत्साहित केला त्याबद्दल आकाशवाणीचे हा उपकारी असाच आणि त्याच भावनेन परतून एकदा 90व्या प्रसारण वर्षा म्हज्यो शुभेच्छा आणि परबी आकाशवाणीन भेटयता.
1: म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदा तुमकां येवकार. गाता रे ही मेरा दिल हे कार्यावळींत एक होती राणी या चित्रपटात हो आवाज शान हांचो.

0: एक होती राणी या चित्रपटात होशान ह्यांचं आवाज तुम्ही ऐकलं. गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ पुढे वळताना आशा भोसले आणि सांगा ते गोंधळात गोंधळ चित्रपटात.
1: रात रंग है

जगदीश खेबोडकरांचे हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे. तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मेरा दिल. आणि आता उदित नारायण आणि अलका याग्निक ऐकूया कार्यावळीतले ह्या उपरांतचे हे गीत. शुक्रिया फिल्मातले.

ऐकूया. शंकर जयकिशन आणि संगीत बटकेले हसरत जयपुरी यांचे गीत, आशा भोसले आणि मोहम्मद रफी, अंदाज फिल्मात.

दास फिल्मात आशा भोसले आणि मोहम्मद रफी गाता रे हे मेरा दिल करावर सोपेतना मोगा छतारू आमचे नशीब या फिल्मात अँथनी मेंडिस.

I'm Chennai Shreya, film critic Anthony Mendes, Hansa Ho Avas, and Gaile, Moga Chataru, Hengit, and Yagita Vangra Sopta, Gatarhe Miradil. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 12 वाजा जाऊन 1 मिनिट झाला. ह्या उपरांत वितरावपाच्या तर एक वार कार्यावळींची आता ही असा रूपरेषा. कार्यावळींची ही ओळख करून दिल्या उपरांत ऐकपाक रावात खासा बायलांखातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी. माया खरंगटे यांनी सादर केल्यो कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो आणि 12 वरां 30 मिनटांचेर स्वरसंगम कार्यावळींत गीत गजल. 1 वर 5 मिनटांचेर आसतली काना ओव्या. 1 वर 40 मिनटांचेर सदा फुले आणि 2 वरां 30 मिनटांचेर चित्रसंगीत. दनपारची ही सभा 3 वरां 10 मिनटांचेर सोपतली. चॅनलावेल्यान सांजवेचे प्रसारण तिसरी सभा 5 वरां 30 मिनटांचेर सुरू जातली. सुरवेक इंग्लिशेतली युवानी स्पोर्ट्स राऊंडअप खेळामळावेल्या घडणुकांचो नियाळ तुमकां ऐकपाक मेळटलो. 6 वरां 15 मिनटांचेर शब्दुरी. कातारांची कार्यावळ 6 वरां 35 मिनटांचेर तर 7:00 तिन्ही सांजा आठवणीतील गाणी अनिल सामंत हांचे उलोवप. चावडेर कार्यावळ 7:30 वरांचेर घेवन येता शेती बागायती शिपणे घालप किशोर भावे हांचे उलोवप. गीत गजल कार्यावळीचो वेळ 8 वरां 15 मिनटांचो. दिल्ली केंद्रावेल्यान 9 वरां 15 मिनटांचेर स्पॉटलायट तर 9 वरां 30 मिनटांचेर करंट अफेअर्स हो कार्यक्रम दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. आणि रातच्या 10 वरांचेर तुमच्याच मागणेवेल्यान मनपसंती गीत म्हादय चॅनलावेल्यान. ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तर एक वार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रूपरेष.

0: This is poet Ramesh Sazugari from Saligaon, Goa. It was the happiest day of my life in 1973 when my father bought a radio. We would gather around the radio listening to our favorite programs on Akashvani Panji. Khalar Malar, Manojokti Gita, Kanara Mowla, Vanibai Livasri, The List is Long. We grew up listening to Akashvani Panji. In 1985, that was the first time I had an opportunity to present my program on Akashvani Panji. Still, it's a pleasant memory for me. As Akashvani is celebrating its 90th year, my congratulations and best wishes. May you have many, many more years of service. Thank you very much. Dev Bare Guru.
1: गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना?
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल. 12 वरां जाऊन 5 मिनटां झाल्यात. खासा बायलां खातीर ही अस्तुरी.

0: भयणीनो, महालक्ष्मी देवीच्या आराधनेन कार्यावळीची ही सुरवात आशिल्ली. आणि आता कार्यावळींतलो हो मुखेल विशय ऐकुया. माया खरंगटे हांणी सादर केल्ल्यो कविता.
1: हांव माया खरंगटे आतां तुमकां म्हज्यो कांय कविता वाचून दाखयतां. बायलो सगळ्या मळार फुडें चल्ल्यात, खंयच फाटी नात, पूण तरी लेगीत तांच्या नशिबांतली रांदच्यो कूड आनी कामां केन्नाच सोंपनात. तर आयकात अस्तुरी गे अस्तुरी. अस्तुरी गे अस्तुरी, तुजे लागीं आसा कस्तुरी, तरी पापणी तुगे भिकारी. अस्तुरी गे अस्तुरी, तुजे लागीं आसा कस्तुरी, तरी पापणी तुगे भिकारी. तुजे तोडले बंद पास जरी, तू जाली मेकळी मेकळी जरी, तरी पांयांक तुज्या मायेच्योच गे बेडी. तुजे तोडले बंद पास जरी, तू जाली मेकळी मेकळी जरी.

0: कोणाची पायजणा कोमो म्हजो नवलाचो साद तो घालतलोच कोमो म्हजो नवलाचो साद तो घालतलोच केन्नाय तरी येतली म्हजी अशी फातोड केन्नाय तरी येतली म्हजी अशी फातोड काळी काळी कुपां आयज जरी मळवात काळी काळी कुपां आयज जरी मळवात वादळ वारे मोडांनी घाली जरी धुमशेणां वादळ वारे मोडांनी घाली जरी धुमशेणां थांबतले हे सगळे सगळे मळब जातले निळे निळे थांबतले हे सगळे सगळे मळब जातले निळे निळे केन्नाय तरी येतली म्हजी अशी फातोड उदेतलो बाळ सुर्या उजळटल्यो धाय दिका. प्रत्येक मनशाचे विचार वेगळे, एका हाताक पांच बोटां जशी वेगवेगळी तशें मनशाचेंय तशेंच आसता. कवितेचें नांव आसा दर एकल्याचें जनेल वेगळें. दर एकल्याचें जनेल वेगळें, तांचे आकार वेगळे नक्ष वेगळे. दर एकल्याचें जनेल वेगळें, तांचे आकार वेगळे नक्ष वेगळे. कांय जनेलांक चौकट सादीच आनी तांकां फासकी लांकडाची, कांय जनेलांक चौकट सादीच आनी तांकां फासकी लांकडाचीच, कांय जनेलांक रंगयाळे हारशे आनी कांय जनेलाचे बंद पड्डे, कांय जनेलांक रंगयाळे हारशे आनी कांय जनेलांचे बंद पड्डे. मोटवी जनेलां लांब जनेलां, मोटवी जनेलां लांब जनेलां आनी कांय तर इल्लीशी जनेलां, आनी कांय तर इल्लीशी जनेलां. मोटव्या जनेलाच्यो मोटव्योच नदरो, मोटवीच पळयतात ती सपना. मोटव्या जनेलांच्यो मोटव्योच नदरो, मोटवीच पळयतात ती सपना. लांब जनेलाच्यो लांब नदरो विशाळ पळयतात सपना. लांब जनेलाच्यो लांब नदरो विशाळ पळयतात सपना. जनेलांतल्यान त्या मळब मुठभर, जनेलांतल्यान त्या मळब मुठभर, मुठभर मळबांत उडपाचो हावेस, मुठभर मळबांत उडपाचो हावेस. दर एकल्याचें जनेल वेगळें, दर एकल्याचें मळब वेगळें. दर एकल्याचें जनेल वेगळें, दर एकल्याचें मळब वेगळें. वेगळेपणांतय आसतात तांच्या एकचाराचे रंग आगळे, वेगळेपणांतय आसतात तांच्या एकचाराचे रंग आगळे. तिनका तर तेसान प्रत्येकाक वेगळेवेगळे तरेन भेटटा. म्हजें मन तर त्या वेळार सामकें हुरहुरता. तर आयकात म्हजी निमणी कविता तिनका तर. तिनका तर हयनयशी पसय दीस हळू हळू देंवता, तिनका तर हयनयशी पसय दीस हळू हळू देंवता. परतीचे आवाज सुकण्याचे मंद मंद सादयतात, परतीचे आवाज सुकण्याचे मंद मंद सादयतात. सैमाकय काळशी सया ओग्गी उबी रुका झोपां, सैमाकय काळशी सया ओग्गी उबी रुका झोपां. तिनका तर हयनयशी पसय दीस खाला खाला देंवता, तिनका तर हयनयशी पसय दीस खाला खाला देंवता. तन्नी आकरी सतर भितर वाऱ्या ल्हारार थरथरता, तन्नी आकरी सतर भितर वाऱ्या ल्हारार थरथरता. सपन फुलांच्या निर्माल्ल्याकय येता जाग नवी नवी, सपन फुलांच्या निर्माल्ल्याकय येता जाग नवी नवी. तिनका तर हयनयशी पसय दीस अळंग अळंग देंवता, तिनका तर हयनयशी पसय दीस अळंग अळंग देंवता. सांज सरती हुरहुर मना यादीचे फुलतात कळे, सांज सरती हुरहुर मना यादीचे फुलतात कळे. नकळ कोण वाजयता बासरी सूर भुलयता तना मना, नकळ कोण वाजयता बासरी सूर भुलयता तना मना. तिनका तर हयनयशी पसय दीस राती राती ते विरघळटा, तिनका तर हयनयशी पसय दीस राती रातींत विरघळटा.
1: माया खरंगटे हांणी सादर केल्ल्यो कविता तुमी आयकल्यो. भयणीनो, आमची ही भेट अस्तुरी कार्यावळींत म्हादय चॅनलाचेर.

Buenino, Shamlata Borkar आणि सांगत त्यांनी सादर केली हो झालो हो तुम्ही ऐकले हो. बहिणीनो, आमची ही भेट म्हादय चॅनलावेल्यान अस्तुरी कार्यावळींत 12:30 जावन गेल्ली आसात. स्वर संगम कार्यावळ आयकुया. हे कार्यावळींत गीत गजल.

लता मंगेशकर आणि जगजीत सिंग ह्यांचा हो जोड आवाज मादे चॅनेलला चेअर्सवर संगम कार्यावळ तुम्ही ऐकतात अस्तुरी कार्यावळीत आणि ह्या उपरांत पंकज उदास

पंकज उदास यांचा हा आवाज. त्यांनी गायली ही गझल आणि इथल्या सप्ताह स्वरसंगम कार्यावळ. स्वरसंगम कार्यावळ सोपवून अस्तुरी हे कार्यावळीत बहिणीनो आम्ही तुमचा निरोप घेता. परत आमची भेट फाल्या ह्याच वेळात. निरोप घ्यात. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल एक वर आता जायत आयला दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

0: नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. अमरनाथ यात्रा ही यात्रा सनातन संस्कृतायेंत आशिल्ल्या भक्ती, समर्पण आनी केन्नाच हार ना मानपी जिद्दीची आमकां गवाय दिता अशें आयज घरमंत्री अमित शाह हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां राजस्थान आनी गुजरात भेटेर आसतले. नवी दिल्लीन जाल्ल्या 16व्या भारत जपान वर्सुकी शिखर परिशदेच्यो सकारात्मक खबरो जपानी खबरापत्रांनी आनी प्रसार माध्यमांनी प्रसारीत जाल्यात. हातून धोरणात्मक आनी अर्थीक मळावेल्या द्विपक्षीय संबंधांच्या शेगीत जावपी उदरगतीचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांच्यो जपानी समपदस्थ सनय तकायची हांच्या मदीं ही 16वी भारत जपान वर्सुकी शिखर परिशद जाल्या उपरांत ह्यो खबरो प्रसारीत जाल्यो. जम्मू आनी काश्मीरांत वर्सुकी अमरनाथ यात्रेक वचपी भक्तांक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी भेटयल्या. आंध्र प्रदेशातल्या मरकापुरम जिल्ह्यातल्या कंभम भाय जंक्शनाचेर आयज सकाळी जाल्ल्या रस्त्यावेल्या एका अपघातांत 4 जाणांक मरण आयला जाल्यार 8 जाण जखमी जाल्यात. जखमींचेर गिद्दलूर आनी कमघम हॉस्पिटलांत उपचार सुरू आसात. जपानाच्यो प्रधानमंत्री सनाय तकायची यशस्वीपणान आपली भारत भेट पुराय करून परतून जपानाक वचपाक भायर सरल्यो. जम्मू आनी काश्मीरांत वर्सुकी अमरनाथ यात्रेक वचपी भक्तांक उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी परबी भेटयल्या. तरणाटे वेव्हार विभागान आयज नवी दिल्लींत माय भारत खाला उद्देग संघटनांच्या एका परिशदेचे आयोजन केले. गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तम मध्य प्रदेशांत नेटान पाऊस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आनी छत्तीसगड, दर्यादेगेवेलो कर्नाटक, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, उत्तराखंड आनी विदर्भांत उटंगाराचो पाऊस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: कम ब्याज पे लोन चाहिए वो भी ऐप से. वाह,
2: अनजान ऐप से बचें.
3: आरबीआई कहता है
2: जानकार बनिए, सतर्क रहिए.
4: आकाशवाणी पणजी केंद्राचं होमादे चॅनल तुम्ही ऐकत आहात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 1:08 झाल्यात. कानो आवळा. रॉबिन वाज गायतात मोगाचे तुफान.

कौटुंबिक आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कानोळा. 1:30 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. ह्यो खबरो जाल्या उपरांत ऐकपाक रावात सदा फुले, ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047च्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी

0: प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे।
1: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या सात हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे। गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती। निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं। या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं। मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत। राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली। मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे। 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली। मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे। 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली। महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती। या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं। व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे। हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे। या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत। सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे। हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे। 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील। ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल। सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे। आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे। लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं

0: दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेला नमी उलयता. 233.1 म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 1:40 जाल्यात. सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पयली हवामानाविशी माहिती. पणजेचे वेधशाळेन दनपारच्या 1:20 आमकां कळीत केल्या त्या माहिती प्रमाण ही आसा हवामानाविशी माहिती. फाटल्या 24 गोंयांत सगळीकडेन मध्यम ते मोठ्या प्रमाणांत पावस पडला. पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा. फोण्या 87 मिलीमीटर, वाळपय 70, मडगांवां 69.6 आणि धारबानोड्या 68.4. पणजे शारांत 62.2, दाबोळे 58.2, ओल्ड गोवा 51.6, मुरगांवां 50.4, साखळे 23.4, साखळे 43.4, केप्यां 35 मिलीमीटर, पेडण्या 30, सांग्यार 29, तर काणकोणा 26.2 मिलीमीटर आणि म्हापशां 19 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. पणजे शारांत चडांत चड तापमान 29 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणें तापमान 24.5 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां. तर मुरगांवां चडांत चड 29.2 आनी उण्यांत उणें 24.4 डिग्री सेल्सियस इतल्या हवामानाची नोंद जाल्या. हवामानाविशी अंदाज आणि शिटकावणी. आज सावन 9 मेरेन मध्यम ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडटलो असो हवामान खात्यान अंदाज उक्तायला. तर शिटकावणी दिल्या ती अशी आसा, आज सावन 9 मेरेन गोंयांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. वाऱ्याचो वेग वराक 40-50 किलोमीटर इतलो आसतलो. आणि आज सावन 9 मेरेन हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. शेतकामत्या खातीर हवामानाविशी माहिती. पणजे शारांत येता त्या 24 गोंयांत सगळीकडेन मोठ्या प्रमाणात पाऊस पडटलो अशें हवामान खातें कळीत करता. चडांत चड तापमान 30 तर उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें अशें हवामान खातें शेतकामत्या खातीर माहिती दिता. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगे वेल्या नुस्तें मारप्याक हवामान खात्यान शिटकावणी दिल्या ती अशी आसा. वाऱ्याचो वेग वराक 40-50 किलोमीटर इतलो आसतलो आनी उपरांत हो वेग वराक 60 किलोमीटर इतलो वाडूं येता. दर्या ह्या वेळार खवदळिल्लो आसतलो आणि ल्हारां उंचायेन मारतली. नुस्तें मारप्यांनी नुस्तें पाकपाक दर्यांत वच्चें न्हय अशी हवामान खात्यान नुस्तें मारप्यांक शिटकावणी दिल्या. पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहिती प्रमाण ही आशिल्ली हवामानाविशी माहिती.
2: हांव प्रज्वल साकरदंडे, हांव हिस्ट्री शिकयतां आनी हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री एन्ड असोसिएट प्रोफेसर ऑफ हिस्ट्री. आनी हिस्ट्रीचेर बुक्स बरयल्या आनी दायज वाटोवपाक हांव खूब वावुरतां. 90 सेलेब्रेट करता आकाशवाणी म्हणून तांकां हांव पयलीं सुवातेर हुनहुनीत परबीं दितां. कारण हो प्रवास जो 90 आसा तातूंत भितर आमी जे श्रोते म्हणजे जे आयकुपी आसात रेडिओचे, आय एम अ बीग फॅन ऑफ रेडिओ. कारण रेडिओ हांव सकाळच्यान आयकतां आनी रेडिओचे जे स्पेशली जे गोंयचे रिलेटेड प्रोग्राम आसता, कोंकणीची

0: mascot.
1: आकाशवाणी दिल्ली का ये इंद्रप्रस्थ चैनल है। मीडियम वेव 366 दशमलव
2: 87 किलोहर्ट्ज संचेर तुम्ही ऐकता दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी। आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 2 वरां जाऊन 30 मिनिटं झाल्यात। चित्रसंगीत

चित्रे संगीत कार्यावळ सुरू करताना समुंदर या फिल्मा खातीर लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो हो जोड आवाज तुम्ही ऐकलो. गीतकार आशिल्ले आनंद बक्षी आणि संगीतकार राहुल देव बर्मन. ह्या उपरांत लता मंगेशकर आणि किशोर कुमार तोहफा या फिल्मा खातीर इंदीवर हांचे हे गीत संगीतकार बप्पी

लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांणी गायिल्ल्या तोहफा फिल्मातल्या या गीता उपरांत कार्यावळ फुडें व्हरतना आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम आयकुया शुभ कामना या फिल्मा खातीर मजूर सुलतानपुरी हांचे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायल्या शुभकामना फिल्मातल्या या गीता उपरांत जीना है प्यार में किशोर कुमार आणि आशा भोसले बासू मनोहरी यांचे संगीत

चित्रसंगीत कार्यावळ सोपयतना लता मंगेशकर ऐकुया बेजुबान फिल्मा खातीर रवींद्र रावळ हांचें गीत संगीतकार राम लक्ष्मण.

तर संगीत कार्यावळीतले हे निमाणे गीत बेजुबान फिल्मातले लता मंगेशकरांचा आवाज. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ही कार्यावळी तुम्ही ऐकतात. 3 वरां ताजारीत आयल्या दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आम्ही संक्षेपीत करता. पहिली हिंदीतल्यान, 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान आणि 3 वरां 10 मिनटांचेर आमच्या केंद्रावेल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो अर्थात आमच्या स्टुडिओतल्यान ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल.

233 एक मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 3:12 जातात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी आता सोपोवन आमी तुमचो निरोप घेता. वता वता तुमकां याद करून दिता एफएम रेनबोच्या वितरावणीत आनी विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर. आता सांजवेळची 5:30 जातात. आयच्या दिसाचे हे सांजवेळच्या सभेक आता आमी आरंभ करतात आमच्या समस्त आयकुप्यांक मायेमोगाचो येवकार. आणि आयकुप्यानो हे सभेच्या सुरवेक आयकुपाक रावात तरणाट्यांखातीर आशिल्ली इंग्लिशीतली युववाणी.

नमस्कार, यो आसात मुखेल खबरो. गोंय पुलिसांनी गुवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय सरकारचे पुरातत्व खाते आणि विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान साखळे बहुउद्देशी सभाघरांत फाल्यां सांजे 4 ते 6 वरां मजगती इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. गोंयच्या ग्रामीण प्रवेगक म्हळ्यार रुरल एक्सिलेटर कार्यावळ 2026 अभिनंदन सुवाळो फाल्यां 4 जुलयाक सांजे 4 वरांचेर पणजेच्या कला अकादमीत जातलो. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांखातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज कोलकातातल्या न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटरांत केला. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान थेट आधार एपावरवी आधार कार्डार मोफत ईमेल अपडेट करपाची सुविधा सुरू केल्या. आनी भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन गुजरात, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आनी अस्तंत मध्य प्रदेश ह्या राज्यांनी व्हड पावस पडपाचो आशिल्ल्यान पावसा खातीरचो रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

हांव नयना आडारकार म्हजे साहित्यीक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थारिल्ले आकाशवाणीक अनु 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदीत साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटी 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपाक आकाशवाणीचो व्हड वांटो असा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया कार्यावळ शब्दुली.

0: आनी आयकुप्यानो इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आता कांय खिणातूच म्हळ्यार बरोबर सवरा जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. इस्लामाबाद कडल्यान सीमापार दहशतवादाक शेगीत पाठबळ दिले वता ह्या फाटभुयेर सिंधू जल करार स्थगीत रावतलो अशें सरकारान आयज परतून एकदां स्पश्ट केला. आयज सांजे वेळार नवी दिल्लीन मिडियाक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सिंधू उदका कबलातीविशी भारताची भूमिका सारखी आसा अशें सांगले. पाकिस्तानान शिमेभायर आतंकवादाक दिल्लो आधार काडचो पडटलो अशें तांणी मुखार म्हटलां.
2: India's position on the Indus Waters Treaty is consistent. IWT stands in abeyance in response to Pakistan's continued cross-border terrorism. Pakistan must credibly and irrevocably abjure its support for cross-border terrorism.
1: केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आंध्र प्रदेशातल्या तोतापुरी आंबो पिकोवप्यांक कितले आव्हान आसात हाची तपासणी करपा खातीर भारतीय शेतकी संशोधन मंडळाखाला उच्च पावड्यावेली तज्ञ समिती घडोवपाचे निर्देश दिल्यात. केंद्रीय मंत्र्यान हालीच आंध्र प्रदेशाक भेट दिली उपरांत हो निर्णय घेतला. ह्या वेळार शेतकारांनी मंत्रिमंडळाक कळयले की फाटल्या म्हयन्यान प्रक्रिया उद्देगा खातीर व्हडा प्रमाणात लागवड करपी तोतापुरी आंब्याच्या जातीचे दर खूप उणे जाल्यात. आंब्याचे पीक घेवपी शेतकारांक टिकाऊ आधार दिवपा खातीर मोल साखळी घटमूट करपा खातीर आणि ह्या वाठारांत मोल वाढोवप निर्यात गुंतवणूक आणि रोजगार हाचे खातीर नवे संधी निर्माण करपाक समितीच्या शिफारशीच्या आधाराचेर योग्य उपाय करतले अशें मंत्र्यांनी मुखार सांगला. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांखातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज कोलकाता हांगाच्या न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटरान केला. उक्तावण सुवाळ्या पयली तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी, केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, अस्तंत बंगाल विधानसभेतले विरोधी पक्ष फुडारी रिता प्रत

0: बॅनर्जी, अस्तंत बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रवींद्र बोस, हेर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि हेर मानेस्त हाजीर आशिले. यावेळार उलयताना श्री बिर्ला आणि म्हटला की
1: समय डिजिटल का समय है, डिजिटल के नवाचार का समय है और एआई टेक्नोलॉजी का भी समय है. आप देश और दुनिया की विधानसभाएं, पार्लियामेंट, उनकी डिबेट, उनकी चर्चाएं, उनके अच्छे अनुभव, उनके विचार, जनता के अच्छे कल्याण, नीतियां, कानून, ये सब आज एक प्लेटफॉर्म पर आप देख सकते हैं. आप दुनिया के बजट देख सकते हैं, देश के अलग राज्यों के बजट देख सकते हैं. हमने माननीय प्रधानमंत्री जी के आग्रह पर एक प्लेटफॉर्म पर सारी देश की विधायी संस्थाओं को ला दिया है. इसलिए डिजिटल संसद में आपको संपूर्ण देश की चर्चा, डिबेट आपको वहां पर मिलेगी.
0: माहिती आणि प्रसारण मंत्रालयान ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलाक मंत्रालयान सुरू केल्ल्या नियामक चौकट आशिल्ल्या टेलिव्हिजन रेटिंग धोरणाखाला परवान्याचे नूतनीकरण जाय मेरेन बातम्यो आणि बातम्या व्यतिरिक्त हेर दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांची टेलिव्हिजन रेटिंग प्रकाशित करप थांबोवचे असे निर्देश दिल्यात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान थेट आधार एपावरवी आधार कार्डार मोफत ईमेल अपडेट करपाची सुविधा सुरू केल्या. ही सुविधा 1 जुलै सावन 6 महिन्याच्या कालावधी खातीर लागू आसा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयान कळयला की आधार एपाचेर ही नवीन सेवा उपलब्ध झाल्याच्या 2 दिसांत 2.5 लाखा परस अधिक लोकांनी ताचे ईमेल पत्ते अद्ययावत केल्यात. संरक्षण खरेदी परिषदेन संरक्षण दळाची लढाऊ तयारी वाढवपा खातीर 52,000 कोटी रुपयाच्या भांडवली खरेदी प्रस्तावाक मंजुरी दिल्या. मानवरहित हवाई वाहना आड इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, आकाश तरंग, वाहतुकीक सोपो रणगाडो विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, मध्यम पल्ल्याची पुष्ट ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली आणि लष्करा खातीर अति लघु अंतराची हवाई संरक्षण प्रणाली हाच्या खरेदी खातीर ही मंजुरी दिल्या. खेळ. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान श्रीलंके आड भारताची 2 मॅचींची कसोटी मालिका फुडल्या महिन्याच्या 15 ते 27 मेरेन खेळोवपाची वेळापत्रक जाहीर केला. सुरुवातीची कसोटी फुडल्या महिन्याच्या 15 तारखेर सावन गेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमात जातली, जाल्यार दुसरी कसोटी फुडल्या महिन्याच्या 23 तारखे सावन कोलंबोच्या सिंहली खेळा क्लबात जातली. शुभमन गिल हांच्या पुढारपणाखाला आशिल्लो भारतीय दादल्यांचो पंगड सध्या संवसारीक कसोटी चॅम्पियनशीप क्रमवारीन 5व्या सुवातेर आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन गुजरात, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, अस्तंत मध्य प्रदेश ह्या वाठारांनी व्हड पावस पडपाचो आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. तशेंच छत्तीसगड, उदेन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भाचेर जोगला वांगडा गडगड येवपाचो अदमास काढला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात. आयकुपानो आमच्यो कार्यावळी त्या भायर तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात. चला तर आता आयकूया कातारां.
3: मिस्टर ना, मिस ना, कांयच ना. म्हाका दिसता इच्छीत म्हाकाच जावंक जाय, कित्याक म्हजें नांव एलिस फर्नांडीस. पूण इच्छीत म्हज्या भावाकूच जावंक येता, कित्याक ताचें नांव एंटनी फर्नांडीस. उपडटली आनी पळयतली इच्छीत कोणाक पळयतली. माय डार्लिंग स्वीट हार्ट एंटनी, एंटनी इच्छीत म्हज्या भावाक आयल्या. वाचूया. सिन्स द डे आय मॅट यू डार्लिंग फॉर द डॅन्स, युअर इमेज हॅज नॉट वॅनिश फ्रॉम माय हार्ट. आ वॉइस जाय तें बरयलां. कोण बरयलां ती पळया. शारण. अच्छा, बरो आसा चेडांचो मोग पडटा. हो सगळ्यो मोजे केश्यो पायक सांगता आनी पांय म्हाका खायन दिता. आतां ही चीट वत्ता आनी पांय लागीन दिता.
4: फर्नांडीस, ही चीट कोणाक जाय? ही चीट म्हाका जावंक जाय, कित्याक म्हजें नांव एंटिन फर्नांडीस. माय डार्लिंग एनी, एनी एनी म्हजी भयणीचें नांव. कोणे बॉयफ्रेंडान बा बरयलें आसतले, कोणे बरयल्या पळोवया. एलन आय सी. वाचूया. वॉट्स रॉंग विथ यू माय स्वीट हार्ट, टेल मी डार्लिंग, वॉट्स द रिझन फॉर दिस लॉंग सायलेंस ऑफ युअर.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

आयच्या ह्या कातारांनी निमाणे सुवातेर आयकुया फुलापोरी तू पोरमोळीत हे गीत अँटोनी एली फेर्नांडीस हांच्या आवाजातलें.

0: अँटोनी एली फेर्नांडीस हांच्या आवाजातल्या ह्या गीतासांगाताक इतल्यान आयच्या ह्या कातारांच्या कार्यावळीतल्यान आमी तुमचो निरोप घेतात.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आमी आचरणात हाडूया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे भादे चॅनल. श्रोते हो, सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवीत आहोत आठवणीतील गाणी. हे भाषण अनिल सामंत यांनी सादर केलेलं.
1: या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं पाडगावकरांनी एका गीतात म्हटलंय. खरंच प्रेम करावं असं आपल्या जगण्यात काय काय आहे असा प्रश्न पडतो तेव्हा जीवनात सोनेरी क्षण फुलवणाऱ्या माणसांच्या आठवणी येतात. भावजीवन समृद्ध करणारे काही जुने गाव आठवतात आणि गावांसोबत उमलून येतात मनात घर करून राहिलेली काही जुनी गाणी. बाळपणीचा तो काळ, 3-4 वर्षांचा असेन तेव्हा. वडील गोव्यात नोकरी करायचे. आईसोबत आम्ही 3 भावंड सिंधुदुर्गातील परोळे गावात राहायचो. डोंगराच्या कुशीत दडलेली 25-30 घरं, तांबड्या मातीची पायवाट, वीज नव्हती, रेडिओ नव्हता, टेप रेकॉर्डर नव्हते. गरीब माणसांचं पण हिरवं हिरवं गाव. वस्तीमध्ये एकच श्रीमंतांचं घर. एके दिवशी संध्याकाळी याच घरातून मी पहिल्यांदा लाऊडस्पीकरवर लावलेलं गाणं ऐकलं. लाऊडस्पीकरवरील गाण्याचा हा चमत्कार अंगावर रोमांच आणणारा होता. गोल गोल फिरणाऱ्या ध्वनिमुद्रिकेकडे आम्ही मुलं अवाक होऊन पाहत होतो. दुरितांचे तिमिर जावो या नाटकातील भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं ते गाणं होतं. आई तुझी आठवण येते, सुखद स्मृतींच्या कल्लोळातून काळीज कालवते. गाण्याचे शब्द अर्थ समजण्याचं ते वय नव्हतं, पण पेंढारकरांच्या आवाजातील ती आर्तता कुठेतरी आत आत स्पर्श करत होती. इतक्यात घरातली मोठी माणसं धावाधाव करताना दिसली. खोलीत श्रीमंतांची मुलगी रडत होती. बायका तिला समजावत होत्या, तिला आई नव्हती. सत्यनारायणाच्या पूजेला अचानक हे गाणं ऐकताना तिला भरून आलं. लाऊडस्पीकरवरील त्या गाण्याचा अर्थ तिच्या डोळ्यातील अश्रूंनी मला हळुवारपणे सांगितला. मनात खोलवर रुजलेलं हे गाणं तसं रेडिओवर क्वचित ऐकू येतं. मध्यंतरी मी हे गाणं विसरूनही गेलो होतो. पण 1980 सुमारास भालचंद्र पेंढारकर म्हापशात एका कार्यक्रमासाठी आले होते. नाट्यगीतांच्या मैफलीत त्यांनी इतर गाणी म्हटली, पण मी त्या गाण्यात नव्हतो. त्यांच्या नुसत्या आवाजाच्या किनाऱ्यावरून चालत मी परोळे गावात पोहोचलो आणि आई तुझी आठवण येते या गाण्या

त्यांच्या कुशीत शिरलो. पाठीवर परीक्षा घेणारी बाबला मास्तरांची शाळा, घरी वाट बघणारी आई, ब्राह्मणाच्या देवळातील घंटानाद, देवळासमोरील विहिरीत घसरून पडलेली आई, अशा कितीतरी आठवणी या गाण्यात मिसळून गेल्या आहेत. हाक मारता आई आई ही त्या गाण्यातली ओळ आजही काळीच कापून जाते. आज आई या जगात नाही, पण तिच्या आठवणींना उजाळा देणारं आईचं गाणं मनात खोल खोल रुजलेलं आहे. प्रेम, कृतज्ञता, जिव्हाळा या कोवळ्या भावना जागवण्याचे संस्कार बालपणी त्या पहिल्या वहिल्या ध्वनिमुद्रिकेने केले. आमच्या कुटुंबाची नाव आक्षीच्या किनाऱ्याला लागली आणि खऱ्या अर्थाने नवनवीन गाण्यांचा सुगंध जीवनात दरवळू लागला. शेजारील घरशांच्या घरात जुना मोठा रेडिओ होता. संध्याकाळ झाली की आम्ही 15-20 जण रेडिओ ऐकायला बसायचो. इथंच मराठी, हिंदी नवनवीन गाणी कानावर पडू लागली. आक्षीत असताना ऐकलेलं एक गाणं अजूनही पिंपळ पानासारखं सळसळत असतं. इथे एका ख्रिश्चनानं चित्रपटगृह बांधलं. गावात गाडी फिरवून जाहिराती फेकल्या जायच्या. जाहिरात मिळावी म्हणून गयावया करत आम्ही मुलं गाडी मागून बरेच दूरवर धावत जायचो. असाच एकदा धावता धावता जाहिरात कशीबशी गवसली. तिच्यात संत ज्ञानेश्वरांचं चित्र होतं. गाडीवरील लाऊडस्पीकरवर ज्योत से ज्योत जला ते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो हे गाणं चालू होतं. आक्षीच्या वास्तव्यात इतकी गाणी ऐकली, पण मनात खोल खोल उतरलं ते हे हिंदी गीत. या गाण्यातून ज्ञानेश्वर मला पहिल्यांदा भेटले. ज्ञानेश्वरांनी आयुष्यात खूप दुःख सोसलं, पण जगाला मात्र त्यांनी प्रेमच वाटलं. वडिलांसोबत आक्षीला बघितलेला संत ज्ञानेश्वर हा चित्रपट आणि त्यातील ज्योत से ज्योत जला ते चलो हे गाणं यांनी एक ठसा माझ्या मनावर उमटवला आणि इथूनच संतांचं चरित्र, चारित्र्य आणि त्यांचे विचार यांची एक अनावर ओढ माझ्या मनात निर्माण झाली. ज्ञानेश्वरी हा माझा अभ्यासाचा ग्रंथ. लता मंगेशकरांचं पसायदानही मला आवडतं, पण ज्योत से ज्योत या गाण्यातून मला जो ज्ञानेश्वरांच्या प्रेमाचा कोवळा स्पर्श होतो तो एक अद्भुत स्पर्श आहे. वडिलांची बदली झाली आणि आम्ही समुद्र किनाऱ्यावरील हरमल या गावी पोहोचलो. त्या काळी मनोरंजनासाठी जत्रा आणि नाटकं हीच महत्वाची माध्यमं होती. रात्री नाटकासाठी दुसऱ्या गावी जाताना डोंगरावरून किंवा किनाऱ्यावरून पायी चालत जावं लागे. एकदा केरीला नाटकासाठी आम्ही 10-12 मंडळी चाललो होतो. डोंगरावरील छोट्या पायवाटा, वाट दाखवण्यासाठी सतत हळणारी एकाच्या हातातली चूड, वर चमकणारी नक्षत्र आणि दूरवर पसरलेला समुद्र, सगळंच वातावरण मंत्रगूढ होतं. डोंगर माथ्यावर पोहोचलो आणि दूरवरून केरीच्या मंदिरातून लाऊडस्पीकरवरून गाणं ऐकू आलं. वल्लव रे नाखवा हो, वल्लव रे रामा. शांताबाई शेळकेंचं ते नव्यानंच आलेलं कोळी गीत होतं. हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला अर्थपूर्ण संगीत दिलं होतं. मी गाण्यातूनच जणू चालत होतो. समुद्राशी माझं अगदी जवळचं नातं त्या काळात जुळलं होतं. संध्याकाळी एकटाच मी किनाऱ्यावरील वाळूच्या उंचवट्यावर बसायचो. रापणीसाठी होडी पाण्यात ढकलताना होणाऱ्या लयबद्ध हालचाली हे माझ्यासाठी एक कथ्थक नृत्यच होतं. वल्लव रे नाखवा हो या गाण्यात शांताबाईंनी समुद्राचं देखणं चित्र शब्दात मांडलं होतं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी एक नवं समुद्र संगीत या गाण्यात निर्माण केलं होतं. गाण्यातला कोरस ऐकताना मला समुद्राच्या भणाणणाऱ्या वाऱ्याचा भास होत होता. शब्द आणि स्वरातून साक्षात समुद्र जीवनाची अनुभूती देणारं हे गाणं आजही हरमलच्या किनाऱ्यावरील अनेक आठवणी मनात जागवतं. हरमलला असताना एकदा निवडणुकीचे वारे वाहून गेले. त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकर मांद्रे मतदारसंघातून उभे होते. प्रचारासाठी त्यांनी खास गाडी पाठवली होती. गाडीत बसून इतर विद्यार्थी मित्रमंडळीसोबत माईकवरून नाटकासारखी प्रचाराची जाहिरात वाचताना मला कमालीचा आनंद होत होता. बोलणं थांबलं की काही वेळ गाणं सुरू व्हायचं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. त्या काळात या गाण्यानं माझ्या मनात स्फूर्ती आणि तेजस्वितेचा जो एक माहोल निर्माण केला तो अजूनही टिकून आहे. संपूर्ण गाण्यात घोड्याच्या पळणाऱ्या टापांचा ठेका भरून राहिला आहे. हृदयनाथ मंगेशकर शूर आम्ही नंतर सरदार या शब्दात स्वरांची अशी एक लखलखीत तान घेतात की जणू मराठा शिलेदार आपल्या म्यानातून तलवारच बाहेर काढतो आहे. पुढे मला राजकारण, पक्ष, निवडणुका यांचा तिरस्कार वाटू लागला, पण का कुणास ठाऊक, आजही निवडणुकीच्या गोंगाटात मधूनच शूर आम्ही सरदार हे गाणं ऐकू आलं की मी रस्त्यावर जरा थांबतो, ते गाणं अगदी मनापासून ऐकतो. मराठी संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचं

0: चरित्र, त्यांच्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे शिलेदार, हे सगळं आठवू लागतं. गाडी दूर जाते, गाणं थांबतं, तरीही मी ओठातल्या ओठात शूर आम्ही सरदार आम्हाला हे गीत गुणगुणत असतो. 1969 ते 72 या काळात मी पेडणे येथील भगवती हायस्कूलच्या वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. त्याकाळी आनंदमाळी हे मुख्याध्यापक उत्तम रीतीनं या स्पर्धांचं नियोजन करीत. हरमलहून पेडणेला आलो की चालत एका घर वजा शाळेत जायचं. सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरलेलं असे आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी निवडक गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका चालू असत. दिव्य त्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती ही बोरकरांची कविता त्या काळी मी या स्पर्धेत दरवर्षी ऐकायचो. यज्ञी जानी देऊन निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे करमाझे जुळती. या मंत्रात्मक शब्दांनी माझ्यावर एक भूल टाकली. या गाण्यातून कविता मला पहिल्यांदा भेटली. भाषणात कवितेची एखादी ओळ काय किमया करू शकते ते या गाण्यानं मला शिकवलं. आज हे गाणं कधी रेडिओ वा दूरदर्शनवरून क्वचित ऐकू येतं, पण बोरकरांची कुठलीही कविता ऐकू आली की मी लगेच तेथे करमाझे जुळती या गाण्यात वाहत जातो. वाहता वाहता मला भाषणासाठी नदीला पूर आला असताना केलेला प्रवास, भाषणानंतर पडलेल्या टाळ्या, प्रशस्तीपत्रके आणि पारितोषिके स्वीकारताना अंगावर उभे राहिलेले रोमांच, या सगळ्यांचं स्मरण होतं. बहुतेक ते 1977 साल असावं. दिवाळीचे दिवस होते. म्हापशातील खोर्ली येथील रस्त्यावरून मी पायी चालत बाजारात जात होतो. वाटेत बर्वेबाईंचं घर होतं. त्याकाळी त्यांनी नवीनच रेकॉर्ड प्लेअर घेतला होता. अतिशय कर्णमधुर आवाजातील लता दिदींचा एक अभंग माझ्या कानावर पडला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. श्रीनिवास खळे यांच्या तुक्याचे अभंग या अल्बममधील तो अभंग होता. मी रस्त्यावरून अगदी हळूहळू चालत अभंग ऐकला. विठ्ठलाविषयीचं प्रेम, त्याच्या साक्षात्काराचा आनंद त्या अभंगातून व्यक्त होत होता. त्या अभंगानं माझ्या मनाची विलक्षण पकड घेतली. लहानपणापासून आध्यात्मिकतेची एक ओढ माझ्या अंतरंगात खोलवर आहे. जीवन जगत असताना असे काही प्रसंग येतात जेव्हा निराशापदरी येते, आपण एकाकी आहोत असं वाटू लागतं. अशावेळी मी तुक्याचे अभंग ऐकत असतो. तसे खळेंचे सर्वच अभंग भावपूर्ण आहेत, पण जेथे जातो तेथे हा अभंग ऐकताना तुकारामाच्या भावभक्तीचा घन माझ्या मनात रिता होतो. मन स्वच्छ होतं. ईश्वर आपल्या अगदी जवळ आहे असा भाव हा अभंग ऐकताना अनेकदा माझ्या मनात निर्माण होतो. वडील कॅन्सरच्या आजारात असताना संध्याकाळच्या वेळी मी तुक्याचे अभंग मंद आवाजात ऐकायचो. आजही एखाद्या देवळात हा अभंग लाऊडस्पीकरवर चालू असेल तर मी जरा थांबूत, या अभंगात स्वतःला विरघळून घेतो. कॉलेजमधले दिवस हे माझ्या आयुष्यातील मंतरलेल्या गाण्यांचे दिवस होते. त्यावेळची गाणी आज ऐकताना मन हळुवार होतं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, हे गाणं त्याच काळातलं. वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले, हे गाणं आजही मनाला चटका लावून जातं. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे, या गाण्याच्या झुल्यावर मी आजही अनेकदा झोके घेतो. शुक्र तारा मंद वारा किंवा तोच चंद्रमान भात, या गाण्यांचं चांदणं नेहमीच जगण्याला एक नवी ऊर्जा देते. घनतमी शुक्र बघ राज्य करी हे तांबेंचं गीत निराश मनाला खुलवतं आणि फुलवतं. आज इतक्या वर्षानंतर विचार करताना मला कधी कधी वाटतं की माणसांपेक्षा गाण्यांनीच आपल्याला क्षणोक्षणी खरी सोबत केली. जगणं अर्थपूर्ण करणाऱ्या गाण्यांचं आणि माझं नातं काय, या प्रश्नांचं उत्तर मी एका कवितेतून दिलं आहे. तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि शेवटी आठवणीतल्या गाण्यांना संबोधून मी म्हणतो, एक तुमचाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुमचाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास.
1: अनिल सामंत यांचं भाषण श्रोती हो नुकतंच आपण ऐकलं, आठवणीतील गाणी ह्या विषयावर. आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलवरून.

दुरितांचे तिमी रिजाऊ ह्या नाटकातील पद श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं भालचंद्र पेंडारकर यांचा स्वर होता. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमाची सांगता करत आहोत भक्ती संगीतानं. ऐकवीत आहोत संत तुकारामांचा अभंग.

संत तुकारामांचा अभंग श्रुती हो नुकताच आपण ऐकला लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि ह्याबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुप्यांनो आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशिक खबरो।
3: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो, गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावोवप, व्यवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या। गोंय पुलिसांनी घुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोड मॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्या हांणी दिल्या। अयोध्येच्या राम मंदिरांत भाविकांनी दिल्ल्या वस्तूंची चोरी प्रकरणाची केंद्र सरकारान कडक सणीन चौकशी करची अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हांणी आयज पणजेंत केल्या। फाल्यां 4 जुलयाक पणजे कला अकादमीत ग्रामीण एक्सलेटर कार्यावळ 2026 भोवमान सुवाळो जातलो। आता पुराय खबरो, गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावोवप, व्यवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या। गोंयच्या स्टार्टअप्सांक सरकारी खरेदी वेवस्थेंत वांटेकार जावपाची संधी उपलब्ध करून दिवपाच्या उद्देशान गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हळ्यारूच GEM ऑनबोर्डिंग सत्राचे आयोजन केल्ले। त्यावेळार मंत्री उलयताले। ऑनलायन पद्दतीन घडोवन हाडिल्ल्या ह्या सत्रांत राज्यातल्या स्टार्टअप्सांनी वांटो घेवन GEM पोर्टल नोंदणी प्रक्रिया, उत्पादन आनी सेवांची नोंद, पात्रतायेचे निकष आनी सरकारी खरेदी प्रक्रियेविशी सविस्तर माहिती घेतली। हे सत्र GEMच्यो सोशल इन्क्लुजन अधिकारी दिप्ती चौधरी हांणी घेतले। स्टार्टअप अँड IT प्रमोशन सेल तशेंच गोंय माहिती तंत्रगिन्यान हांच्या जोड पालवान हे सत्र घडोवन हाडिल्ले। ह्या सत्रांत सहभागी स्टार्टअप्सांक GEM प्लॅटफॉर्माच्या माध्यमान सरकारी खात्यांक वस्तू आनी सेवा पुरवण्याच्यो संधी, निविदा प्रक्रिया आनी ऑनलायन वेव्हार वेवस्थेविशी मार्गदर्शन केले। GEM ही भारत सरकाराची डिजिटल भौशीक खरेदी यंत्रणा असून विविध सरकारी खाती, मंत्रालयां, भौशीक उपक्रम आनी सरकारी संस्था ह्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमान वस्तू आनी सेवांची खरेदी करपाचे काम ही यंत्रणा करता। गोंय पुलिसांनी घुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्या हांणी दिल्या। ह्या उपक्रमाखाला कडक कायद्याची अंमलबजावणी, लोकांमदी जागृकताय निर्माण करप आनी पोलीस दळाची तांक वाडोवप ह्या गोष्टींचेर भर दितात अशें तांणी सांगले।
4: हम सगळी जाणते हैं की नशा जो है ये न खाली आदमी को बल्कि परिवार को, समाज को और एक पूरे देश को बर्बाद करने की ताकत है। ये जो है समस्या ऐसी है जिसका कि जड़ से निदान करना बहुत ही जरूरी है। गोवा पुलिस इस दिशा में पूरी अपनी ताकत के साथ में लगी हुई है।
3: अंतर्राष्ट्रीय गुळी वखदांचो दुरुपयोग आणि बेकायदेशीर तस्करी

0: गुळी विरोधी दीस 2026 निमतान गोंय गुळी वखदा विरोधी पथकान शाळेतल्या विद्यार्थ्यां खातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या सर्तीच्या पुरस्कार भेटवण कार्यावळींत ते उलयताले. गुळे वखदा विशीं माहिती मेळ्ळ्यार नागरिकांनी मानस हेल्पलायन वरवीं ती पुलिसांक दिवची, ही माहिती दिवप्याची वळख पुरायपणान गुपीत दवरतले आनी हे विशीं रोखडीच कारवाय करतले अशें तांणी म्हळां. नशामुक्त भारत करतना गोंयांक गुळे वखदां परस गुळे वखदां मुक्त राज्य करपाची मोख गोंय पुलिसेन दवरल्या अशें पुलीस महासंचालक वेदप्रकाश सुर्या हांणी म्हळां. अयोध्या राम मंदिरांत देणगीचे पयशे देव रामाच्या भांगराच्यो, चांदीच्यो आनी हिऱ्याच्यो तशेंच हेर धातूच्यो भाविकांनी दिल्ल्या वस्तूंची चोरी प्रकरणाची केंद्र सरकारान कडकसाणीन चौकशी करची अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक आनी दिल्लीचे आदले मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांणी केल्या. पणजेंत घडोवन हाडिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. पयशे वस्तीसयत भाजपाच्या कांय फुडाऱ्यांनी अयोध्येत सवाय मोलान जमनी विकत घेवन त्यो परत म्हारग मोलान राम मंदिराच्या ट्रस्टाक विकल्यात. हाका लागून देव रामाक आयिल्ल्या पयशांचो गैर उपेग जाला अशें केजरीवाल हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं खोलायेन चौकशी करची अशी मागणी तांणी हे वेळार उलयतना केली. फाल्यां म्हळ्यार 4 जुलय 2026 दिसा सांजे 4 वरांचेर पणजे कला अकादमीत गोंयच्या ग्रामीण वाठारांतल्या उद्योजकताय आनी नवोन्मेशाच्या भावनेक मान्यताय दीत ग्रामीण एक्सलेटर कार्यावळ 2026 सत्कार सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्यांत राज्याच्या पयल्या ग्रामीण उद्योजकताय आनी क्षमता बांदणी उपक्रमांत येसस्वीपणान वांटेकार जाल्ल्यांचो भोवमान करतले. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे, पर्यटन सचिव संदीप जॅकीस, पर्यटन संचालक केदार नायक, एआरबीएनबीच्या भारत आनी दक्षिण आशिया विभागाच्या सार्वजनिक धोरण मुखेली अस्मिता जोशी, गोवा उपजीविका मंचाच्यो पालवी संस्थापक आशा वेर्णेकार आनी हेर मानेस हाजीर रावतले. मया मतदारसंघाचे आमदार प्रेमेन शेट हांचे हस्तुकी सरकाराच्या समाज कल्याण खात्याचे वतीन मये मतदारसंघात मंजूर जाल्ल्या गृह आधार येवजणे खाला अर्जांचे वितरण मये वाठारांत जाले. हे वेळार तांचे सांगातान जिल्लो पंचायत वांगडी महेश सावंत, मयेचे सरपंच, उपसरपंच आनी पंच वांगडी हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणाखाला भारतीय जनता पार्टीच्या वैजकी विभागाचे वतीन दिवचल मतदारसंघातल्या दोतोरांचो भोवमान सुवाळो जालो. दिवचले घडोवन हाडिल्ले हे कार्यावळींत आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे हस्तुकी मतदारसंघातल्या 65 दोतोरांचो भोवमान जालो. हे कार्यावळीक आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांचे सांगातान डॉ कौस्तूब पाटणेकार, डॉ शेखर साळकार आनी हेर मानेस हजर आशिल्ले. हे वेळार उलयतना आमदार शेटये हांणी सांगले की दोतोर हो समाजाचो एक महत्वाचो घटक आसा आनी अशा दोतोरांच्या कार्याची दखल घेवन तांचो भोवमान करतना आपल्याक खूप खोस जाता. डॉ कौस्तूब पाटणेकार हांणी येवकाराचें उलोवप केले. गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोड पालवान स्वामी विवेकानंद हांच्या पुण्यतिथी निमतान फाल्यां साखळीच्या इतिहासीक किल्ल्याचे सुवातेर साखळी शार आनी किल्ल्याचो इतिहास ह्या विशयाचेर नामनेचे इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. भोवउद्देशी सभाघरांत फाल्यां सांजवेळ 4 ते 6 वरां मजगतीं ही कार्यावळ जातली. इतिहास मोगींनी हे कार्यावळीक व्हड संख्येन हजर रावचे अशें आवाहन विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळान केलां. विद्यार्थ्यांच्या जिवितांत शिस्त ही पर्यायी मानची न्हय तर सक्तीची मानची अशें कुर्टी जिल्लो पंचायतीचे वांगडी प्रितेश गांवकार हांणी सांगलें. कुर्टीच्या श्री अमेय उच्च माध्यमीक शाळेच्या विद्यार्थी मंडळाच्या सोपुतविधी सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. ह्याच शाळेचो आदलो विद्यार्थी सचिन वनगेकर ह्या सुवाळ्याक मानाचे सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. अभ्यासा वांगडाच खेळां आनी संस्कृतीक कार्यावळींनी वांटो घेवपाचो सल्लो तांणी विद्यार्थ्यांक दिलो. ह्या सुवाळ्यांत विद्यार्थी मंडळाच्या अधिकार ग्रहण सुवाळ्या वांगडाच राष्ट्रीय सेवा योजना विभाग आनी युथ रेड क्रॉस विभागाचे लेगीत उक्तावण

मारिता आनी लॉरी हांच्या आवाजातले लोकगीत निकतेस आम्ही ऐकले आणि ह्या गीता खातीर सिप्रियानो फर्नांडीस हांचे संगीत आशिल्ले. आयचे हे कार्यावळीन ह्या उपरांत ही आसा विटू जनीची फुगडी. ऐकूया विमल नायक आणि सांगात्यांनी सादर केल्ली.

0: मज सवळ पणूरंग मज सवळ पणूरंग
1: मज सवळ पणूरंग मज सवळ पणूरंग
0: मजे देहाचे

0: तुझे नीच देऊळात, तुझे नीच देऊळात,
1: तुझे नीच देऊळात, तुझे नीच देऊळात,
0: माझं सावळपणू रंग, माझं सावळपणू रंग,
1: माझं सावळपणू रंग, माझं सावळपणू रंग,
0: माझ्या देहाचे आत्मलिंग, माझ्या देहाचे

0: तुझे जननी वांगडा मणी वि तुझे जननी वांगडा मणी माझा सावळापण रंग माझा सावळापण रंग माझ्या देहाचे आत्मलिंग माझ्या देहाचे आत्मलिंग
1: माझ्या देहाचे आत्मलिंग माझ्या देहाचे आत्मलिंग
0: वि तुझे जननीचे देऊळ कवि तुझे जननीचे देऊळ।

एका निर्लेप अशा मोगाचे उदाहरण जगा मुखार दवरता. तें जग जाणे तिका पिशी थारायला, रिती भायली थारायल्या. हे सगळे अणभव पचवून मीरा मात हरीच्या नाम वज्रान चिंब भिजत वता.

0: ಮಜ ಸವಳ ಪಾಣೂರಂಗ ಮಜ ಸವಳ ಪಾಣೂರಂಗ
1: ಮಜ ಸವಳ ಪಾಣೂರಂಗ
0: ಮಜ ದೇಹಚ ಆತ್ಮಲಿಂಗ ಮಜ ದೇಹಚ ಆತ್ಮಲಿಂಗ
1: ಮಜ ದೇಹಚ ಆತ್ಮಲಿಂಗ ಮಜ ದೇಹಚ ಆತ್ಮಲಿಂಗ
0: ಇತು ಜನಿಚ ದೇವುಳ ಕವಿ ತು ಜನಿಚ ದೇವುಳ
1: ಇತು ಜನಿಚ ದೇವುಳ ಕವಿ ತು ಜನಿಚ ದೇವುಳ.
2: वी टू जनीची फुगडी निकतीज आमी आयकली विमल नायक आनी सांगात्यांनी सादर केल्ली. आयकुप्यानो आयचे हे चावडेर कार्यावळीन ह्या उपरांत हे आसा भक्ती गीत.
3: मिरेन कृष्णाचेर प्रीत दवरली पण स्वार्थ न्हय. श्रीकृष्णाच्या जिणेंत 16108 बायलो आयल्यो हाजी तिका जाळ पडनात. तिका राधेच्या आणि कृष्णाच्या प्रेमाची नसाय ना. उलट ती राधेक एक आदर्श मानता. राधेक ती परकी मानना, आपली मानता. आणि हे करताना

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार ह्या सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविश्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

शेर चावडेर हे कार्यावळीतल्यान आयकुपाक मेळटले लोकसंगीत पंचमवेद कला आविष्कार सत्तरीच्या पंगडान सादर केल्ले. फाल्यां रातच्या 10 वरांचेर संगीताची अखिल भारतीय कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. तर आयकुप्यान ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल शो कार्यावळी.

0: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. आयकुपेनो आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 8:05 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीएआयटी आणि सीआयआय यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे

0: युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत अर्लिंटन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून

0: या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादेर चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

गीत गजलांच्या हे कार्यावळीतल्यान आम्ही ऐकली जयदेव हांची रचना, पिनाज मसानी हांचो आवाज आशिल्लो. आणि आयचे हे कार्यावळी निमाणे सुवातीर मलिकाई गजल हांचो आवाज घेऊन येता. ह्या उपरांची ही गजल तस्कीन कुरेशी हांच्या आवाजातली, ही गजल बेगम अख्तर हांच्या आवाजातल्यान ऐकूया.

0: एक आयकुबी म्हणून, एक कलाकार म्हणून आणि मागीर या आकाशवाणीतलो एक कर्मचारी म्हणून जीवितची एकच काणी आकाशवाणी।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे महादेव चॅनल श्रोते हो सादर करीत आहोत कार्यक्रम मनपसंत गीते

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ह्या कार्यक्रमात आम्ही घेतो आपली पसंती. आजच्या आपल्या संगीतमय सोहळ्यात आपली पसंती आपण कळवू शकता व्हॉट्सअप मेसेज करून किंवा आपण करू शकता एसएमएस 8380071054 ह्या आमच्या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा 8380071054.

भक्ती संगीतानं आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तुझे नाम आले होटी ह्या संगीत संग्रहातून आपण ऐकलं समिता म्हात्रे यांचं गीत. स्वर आणि संगीत होतं अजित कडकडे यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मनपसंत गीते. आणि ह्या कार्यक्रमात आम्ही घेतो आपली पसंती. आपली पसंती आपण कळवू शकता 8380071054 ह्या आमच्या नंबरवर मेसेज करून. आपण करू शकता व्हॉट्सअप मेसेज किंवा एसएमएस. कार्यक्रमात घेत आहोत पहिली पसंती. रामदास कामत यांच्या स्वरातील हे गीत आहे. गीत आणि संगीत वीणा चिटको यांचं. आणि ह्या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे आमच्या ह्या श्रोत्यांनी. राम कुलकर्णी, श्याम कुलकर्णी आणि परिवार जत जिल्हा सांगलीहून, तसेच नसवाला चौक मलकापूर बुलढाणाहून आमचे श्रोते संजय.

पाटील, सौभाग्यवती उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, तसंच तालखेड तालुका मुक्ताईनगर हून काशीनाथ ढिंगे पाटील, नंदाबाई ढिंगे पाटील, मंगेश कुमार आणि गणेश ढिंगे पाटील, तसंच प्रशांत पाटील ह्या आमच्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून ऐकवीत आहोत हे गीत रामदास कामत यांच्या स्वरात.

हा खेळ सावल्यांचा ह्या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती कळवली आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून आमचे श्रोते फौजी परिवार उस्मान शेख फौजी सायरा बानू शेख दस्तकगीर शेख फैजन बी शेख शाकिर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख सिमर शेख करिश्मा शेख सानिया शकील पठाण तसंच बिस्मिल्लाह बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख ह्या आमच्या सर्व श्रोत्यांनी तसंच ह्या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. बिलोली जिल्हा नांदेडहून आमचे श्रोते बाळराजे अमन सय्यद चांदनी आयुब सय्यद आणि माहिरा संदत सय्यद तसंच ह्या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे वास्कोहून मीना घुरी यांनी. ऐकवित आहोत हे गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरातील. हा खेळ सावल्यांचा ह्या चित्रपटातील हे गीत आहे आणि ह्या गीतासाठी संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं ही गीतरचना सुधीर मोगे यांची.

महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हे गीत नुकतंच आपण ऐकलं. हा खेळ सावळ्यांचा ह्या चित्रपटातील. सुधीर मोगे यांची ही गीतरचना, पण संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. हा खेळ सावल्यांचा ह्या चित्रपटातील ह्या गीतानंतर आजच्या आपल्या ह्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात गम्मत जम्मत ह्या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती कळवली आहे कोरगावहून आमचे श्रोते सुशांत बाली यांनी. ऐकवित आहोत त्यांच्या पसंतीचं हे गीत सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

यांनी गायली लगीत गंमत जम्मत ह्या चित्रपटातील श्रुती हो नुकतंच आपण ऐकलं शांताराम नांदगावकर यांच्या गीतासाठी अरुण पौडवाल यांचं संगीत होतं. आपण ऐकत आहात कार्यक्रम मनपसंत गीते. ह्या कार्यक्रमात आपली पसंती आपण कळवू शकता 8380071054 ह्या आमच्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा SMS करून. कार्यक्रमात यानंतरची पसंती घेत आहोत मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती कळवली आहे आमच्या ह्या सर्व श्रोत्यांनी. पळशी बुजरुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणाहून आमचे श्रोते विजय शेगोकार रेणुका शेगोकार ऋषिकेश जयश्री शेगोकार आणि देव शेगोकार ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून ऐकवित आहोत मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटातील हे गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि ह्या गीतासाठी संगीत आनंद घन यांचं आहा.

नरगोडा छत्तीसगडहून आमचे श्रोते महाराज कीर्तनपुरी गोस्वामी लक्ष्मी देवी गोस्वामी जोगेशपुरी ट्विंकल डिंपल मीनाक्षी निशा तुलसी आणि दिशा गोस्वामी ह्या सर्व श्रोत्यांनी आपली पसंती कळवली आहे. जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील गीतासाठी आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे. ग धी माडगुळकर यांचं आणि ह्या गीतासाठी संगीत सुधीर फडके यांचं. ऐका.

श्रोतेहो, आजच्या आपल्या मनपसंत गीतांच्या ह्या कार्यक्रमात यानंतर भक्ती गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील हे भक्तिगीत आहे. दत्ता पाटील यांची ही गीतरचना आणि ह्या गीतासाठी मधुकर पाठक यांचं संगीत आहे. ह्या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे हिंगोलीहून आमचे श्रोते शहाजी बोडके, श्रीमती नंदा बोडके, हनुमान बोडके, तसंच आंबेडकर चौक वाकोळीहून आमचे श्रोते उत्तम जमदाडे आणि स्वराज जमदाडे. ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून ऐकवीत आहोत हे भक्तिगीत.

कार्यक्रमात यानंतर आपली पसंती कळवली आहे वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूरहून विजय चौहान इंदूरकर तेजस्विनी चौहान भाई इंदूरकर अंकिता चौहान अनिकेत चौहान तसंच किवलेगाव पुणेहून आमचे श्रोते विजय कांबळे सैदापूरकर अंकिता कांबळे सैदापूरकर तसंच बेबी शौर्य आणि श्रेयस कांबळे कल्याण मुंबईहून डॉ सूरज सुर्वे नमिता सुर्वे प्रकाश सुर्वे आणि घाटकोपर मुंबईहून वैभव चौहान आमहीर भीमराव आणि सुजाता चौहान ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून ऐकवित आहोत संत सावतामाळी यांचा अभंग सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

संत सावतामाळे यांचा अभंग श्रोतेहो नुकताच आपण ऐकला सुरेश वाडकर यांच्या स्वरात. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात यानंतर आपली पसंती कळवली आहे रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीहून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत किरत हुजरे आणि रेहान शेख ह्या आमच्या सर्व श्रोत्यांनी आपली पसंती कळवली आहे उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीतासाठी. भिंगरी ह्या चित्रपटातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि ह्या गीतासाठी संगीत बाळ पळसुले यांचं आहे.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत जगदीश खेबुडकर यांचं नुकतंच आपण ऐकलं भिंगरी ह्या चित्रपटातून. संत ज्ञानेश्वरांचा अभंग ऐकवित आहोत आजच्या आपल्या ह्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेला. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि श्रोतेहो ह्या अभंगासाठी आपली पसंती कळवली आहे शुगर फॅक्टरी गेवराई जिल्हा बीडहून आमचे श्रोते दिनकर साळवे गंगा साळवे आणि श्रेया साळवे ह्या आमच्या सर्व श्रोत्यांनी ह्या अभंगासाठी आपली पसंती कळवली आहे.

तसंच वास्कोहून ह्या गीतासाठी पसंती कळवली आहे मंदार ह्या आमच्या श्रोत्यानं. ऐकवित आहोत ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरात.

सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत ऐकवित आहोत आमच्या ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून. जिल्हा कोल्हापूरहून तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुळकर, तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे आणि एन डी कांबळे ह्या सर्व श्रोत्यांच्या पसंतीवरून तसंच ह्या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. संघमित्र श्रोता संघ वॉर्ड नंबर 1 पोफाळी जिल्हा यवतमाळहून आमचे श्रोते जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि अर्पिता.

प्रपंच ह्या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकत होता. ग दि माडगुळकर यांचं हे गीत होतं आणि ह्या गीतासाठी स्वर आणि संगीत नुकताच आपण ऐकला सुधीर फडके यांचा. आणि ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा मनपसंत गीते कार्यक्रम आता समाप्त होतोय.